सुप्रभात श्रोते हो, 100% मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना शीतल शिंदेचा नमस्कार आणि आजच्या सकाळच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 29 मे 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं रवींद्र भट यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं तुळशीराम बुवा दीक्षित यांचं गीत. संगीत सी रामचंद्र यांचं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं तुळशीराम बुवा दीक्षित यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत अमजद गुलाम फरीद साबरी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

0: अमजद गुलाम फरीद साबरी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:25 झालेली आहेत. ऐकूयात दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 29 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 29 मे 1953 या दिवशी एडमंड हिलरी

0: आणि शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी 11:30 माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर सर केलं. जगातलं हे सर्वात उंच शिखर सर करण्यासाठी निघालेल्या 400 जणांच्या गटाचे ते सदस्य होते. 26 मे या दिवशी या गटातल्या इतर दोघांना एव्हरेस्टपासून 300 फुटावर असताना खराब हवामानामुळं परतावं लागलं होतं. 29 मे 1953 या दिवशी हिलरी आणि तेनसिंग यांना शिखर सर करण्यामध्ये यश आलं. हा अनुभव हिलरी यांनी या शब्दात मांडला होता.
1: Now, I wouldn't have said at any stage, fear really didn't have much opportunity to emerge. My only idea was to get safely out of this unfortunate predicament. And of course, without Tenzing's very competent mountaineer's response, I certainly wouldn't have made it. But once he had stopped me, and then I was able to, using the techniques of mountaineering, get myself safely to the top again.
0: मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म 1905 या दिवशी झाला. उस्ताद अब्दुल करीम खां आणि ताराबाई माने यांची पुत्री असणाऱ्या हिराबाई या ख्याल आणि ठुमरी गायनासाठी विशेष प्रसिद्ध होत्या. 1914 या दिवशी एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म झाला. आपल्या 39व्या वाढदिवशी एव्हरेस्ट सर करण्याचा योग त्यांनी साधला. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म 1929 या तारखेला झाला. 2013 त्यांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 29 मे 1972 या दिवशी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं. मूकपटांच्या काळात आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांना चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानासाठी 1971 दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचं निधन 1987 या दिवशी झालं.
2: आपले देश के 50% से अधिक किसान जिनके पास केवल एक हेक्टर जमीन है, 4 बीघे जमीन से कम है, इन सब की तरफ गवर्नमेंट का विशेष ध्यान होगा. अन्न के भंडार पड़े हैं आप कहते होंगे, तो फिर देश के अंदर क्यों भूख? उसका कारण यह है कि उनके पास क्रिया शक्ति नहीं, उनके पास परचेजिंग पावर नहीं.
0: शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे चरण सिंग 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात पंतप्रधान होते. 29 मे 2007 या दिवशी संगीतकार स्नेहल भाटकर यांचं निधन झालं. वासुदेव गंगाराम भाटकर हे मूळ नाव असलेल्या स्नेहल भाटकरांनी मराठी सोबतच काही हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलं. हमारी याद आएगी या चित्रपटाचं संगीत विशेष गाजलं.

0: समाजवादी विचारवंत स्वातंत्र्य सैनिक ग. प्र. प्रधान यांचं निधन 2010 साली या दिवशी झालं.
1: पंडित नेहरूंचं 14 ऑगस्ट लाल किल्ल्यावरचं भाषण हे खरोखर अविस्मरणीय आहे. आपण भविष्य भारताचं कसं घडवणार आहोत याचं चित्र रेखाटलेलं आहे. आत्तापर्यंतच्या चुकावरती आपल्याला मात केली पाहिजे. आपण या ठिकाणी नवं राष्ट्र घडवायचं आहे. स्वातंत्र्य ही एक नवी संधी आहे हा संदेश त्यांनी दिला.
2: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
2: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया त्याग याविषयी. लेखन नवेंदू

0: मराठी यांचं वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: बंगालमधले एक लोकोत्तर संत आणि कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू यांची एक गोष्ट सांगतात. एकदा त्यांचा एक मित्र त्यांना भेटतो. त्यांचं नाव रघुनाथ. गंगेच्या किनारी दोघांची भेट होते. खूप दिवसांनी ते भेटलेले असतात. साहजिकच दोघंही भरभरून बोलत असतात. दोघांनाही पलीकडच्या तीरावर जायचं असतं. बोलता बोलता दोघंही होडीत बसतात. रघुनाथ महाप्रभूंना विचारतात की सध्या काय लिहिता आहात. ते सांगतात की न्यायशास्त्रावर लेखन केलं आहे. नुकताच तो ग्रंथ पूर्ण झाला आहे. मित्राला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, अरे मी देखील न्यायशास्त्रावर लिहिलं आहे. तुझा ग्रंथ मला पाहता येईल का? योगायोग असा की ग्रंथ त्यावेळी महाप्रभूंच्या जवळच असतो. महाप्रभू मित्राच्या हाती ग्रंथाचं बाट ठेवतात. मोठ्या अपूर्वाईनं रघुनाथ ते बाड उघडतात. एकेका पानावर धावती नजर टाकू लागतात आणि क्षणाक्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागतात. कुतूहल, आनंद, आश्चर्य असे विविध भाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रकट होऊ लागतात. मोठ्या अपूर्वायेनं ते तो ग्रंथ न्याहळत असतात. कधीकधी वाचलेलाच भाग पुन्हा पुन्हा वाचत असतात. अगदी स्तिमित होऊन जातात. एका क्षणी ते तो ग्रंथ मिटवतात. त्यावेळी त्यांचा चेहरा खिन्न झालेला असतो आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागतात. महाप्रभू म्हणतात, मित्रा अरे रडतोस का? तुला दुःख कसलं झालं आहे? डोळ्यातले अश्रू पुसत रुद्ध कंठानं रघुनाथ म्हणतात, मित्रा ग्रंथ अगदी भव्य झाला आहे. सिद्धांतांची मांडणी, भाषेचा डौल मोठा छान साधला गेला आहे. यापुढं मी लिहिलेला ग्रंथ काहीच नाही. या थोर अक्षर लेण्यापुढं माझ्या ग्रंथाची काय योग्यता? कोण माझ्या ग्रंथाला मान्यता देणार? असं म्हणत रघुनाथ तो ग्रंथ महाप्रभूंच्या हाती ठेवतात. ग्रंथ हाती धरलेल्या अवस्थेत महाप्रभू आपल्या मित्राकडे पाहतात. स्मितहास्य करतात आणि म्हणतात, एवढंच? एवढ्या लहान गोष्टीसाठी कष्टी होतोस? मित्रापुढं ग्रंथाची काय थोरवी? असं म्हणत महाप्रभू तो ग्रंथ गंगेच्या पाण्यात सोडून देतात. रघुनाथ आवाक होऊन पाहू लागतात. ग्रंथाची पानं गंगा लहरींवर मुक्तपणे बिहरत असतात, तरंगत असतात, नाचत बागडत मित्रप्रेमाचं गीत गात असतात, त्यागाचं मंगल स्तोत्र म्हणत असतात. ही गोष्ट जशी मित्रप्रेमाची आहे, तशी ती मित्रासाठी केलेल्या त्यागाचीही आहे. त्याग, अवघा अडीच अक्षरी शब्द, पण या शब्दाची उंची आणि खोली अमर्याद आहे. एखादी गोष्ट करायची सोडणं किंवा एखादी कृती करायची थांबवणं म्हणजे त्या गोष्टीचा त्याग. परंतु एवढ्यानं त्याग ही कल्पना स्पष्ट होत नाही. त्यागाची महत्ता जी गोष्ट प्रकर्षानं हवी हवीशी वाटते ती नाकारण्यात आहे. जी गोष्ट मनापासून आणि आवडीनं करावीशी वाटते ती न करण्यात आहे. पादत्राणांचे 5-10 चांगले जोड असतानाही अनवाणी पायानं वावरणं याला पादत्राणाचा त्याग म्हणता येईल. बारकाईनं पाहिलं तर त्याग या शब्दात याग हा शब्द आलेला आहे. याग म्हणजे यज्ञ. यागात आहुती देतात. त्यागातही आहुतीच द्यायची असते. कधी ती श्रीमंतीची असते, कधी ती कीर्तीची असते, तर कधी ती स्वतःचीही असते. त्याग कोणासाठी आहे यावरही त्याचं मोल ठरत असतं. कधी तो व्यक्तिगत पातळीवर असतो. मुलाचं भवितव्य घडावं म्हणून आई वडील आपल्या इच्छांचा त्याग करतात. हा झाला कुटुंबाच्या उन्नतीसाठी केलेला त्याग. मग सर्वश्रेष्ठ त्याग कोणता? तर देशासाठी केलेला त्याग. मग तो घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या देशसेवकांचा असो की सीमेवर लढणाऱ्या जवानांचा असो, तो अतुलनीय आहे. समाधान हे त्यागाचं अंतिम ध्येय आहे. त्यासाठी त्याग योग्य व्यक्ती आणि उचित कारणासाठीच असावा. कारण सत्पात्री नसलेलं दान आणि अयोग्य व्यक्ती आणि अनुचित कामासाठी केलेला त्याग मनस्तापाशिवाय दुसरं काहीही देत नाही.
0: चिंतन कार्यक्रमात त्याग याविषयी आपण ऐकलत. लेखन होतं नवेंदू मराठे यांचं, वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. चिंतन आपण ऐकलत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: 100.1 मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी

अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:35 झालेली आहेत. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे शीतल शिंदे. आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पेटंट्स याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांनी लिहिलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:50 आणि 8:20 सुगम संगीत.

सकाळी 8:15 वाजता प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 8:40 आणि रात्री 8:15 वाजता मिश्र संगीत. सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. त्यानंतर 9:30 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेत्री नरगिस यांच्यावरती. संकलन आणि निवेदन शीतल शिंदे यांचं. 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. त्यानंतर 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, आजची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02 सुरुवातीला मिक्स मसाला हा कार्यक्रम, 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज कार्यक्रमात आठवणींच्या पावलांवर, सूत्रसंचालन कोमल पाटील हिचं, सादर करते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 काही गझल. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर इथले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:35 सुगम संगीत, 9:00 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे स्मिता तळवळकर यांच्यावरती. संकलन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. 9:30 लोकनाट्य राजाचा भरला बाजार, सादर करते गणेश पाटील. आणि 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेला. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया पेटंट्स याविषयी माहिती. वाचक स्वर आहे अंकुश जोशी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पेटंट म्हणजे एखाद्या वस्तूच्या बौद्धिक संपत्तीचं स्वामित्व किंवा हक्क. व्यक्तीने, संस्थेने, अगर एखाद्या देशाने नवनिर्मिती संशोधनातून एखादी वस्तू

0: रसायन अगर पदार्थ निर्माण केला तर त्या नवनिर्मिती वस्तू रसायन अगर पदार्थाचा दुसऱ्यांनी दुरुपयोग अगर फायदा घेऊ नये ज्याचा त्यालाच फायदा मिळावा म्हणून जागतिक पातळीवर पेटंट मिळवून त्याचं स्वामित्व म्हणजे हक्क अबाधित राखण्याचं काम या पेटंट्समुळं साध्य झालं आहे. पेटंट मिळवलेल्या वस्तूवर पूर्णतः हक्क त्या व्यक्तीचा अगर पेटंटधारकाचा कायद्याने राहतो. जागतिक पातळीवर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन या संस्थेकडे पेटंट देण्याची जबाबदारी आहे. ही संस्था नियमांना अनुसरून काटेकोरपणे पेटंट देण्याचं काम करते. भारत सरकारने 2002 WTPO च्या नियमाला अनुसरून पेटंट अमेंडमेंट बिल मंजूर करून घेतलं. या नवीन नियमानुसार नागरिकांचे हक्क, शोध, जैविक विविधता, अन्न सुरक्षा, बियाणे, पारंपरिक ज्ञान इत्यादी बाबींची जपणूक आणि संरक्षण करण्यासाठी मदत होऊ लागली आहे. भारत या बाबतीत फारसा जागरूक नव्हता, पण अलीकडे मात्र भारतात दरवर्षी हजारो अर्ज पेटंटसाठी येतात. पेटंटमुळे ग्राहक, उद्योजक आणि संशोधक यांच्यामध्ये निश्चित रूपानं एक प्रकारचा दुवा निर्माण होतो. 1 जानेवारी 2005 जागतिक व्यापाराचा करार सुरू करण्यात आला. या करारानुसार गॅट, ट्रिप्स, ट्रिम्स असेही करार करण्यात आले. या सगळ्या करारांशी बौद्धिक संपत्तीचा हक्क म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स निगडीत आहे. याच्यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, भौगोलिक स्थान, औद्योगिक आराखडे इत्यादीचा संबंध येतो. शासन या नवीन शोधाला अगर प्रक्रियेला त्याचप्रमाणे तयार झालेल्या मालाला कायद्यानुसार संरक्षण देते. असे कायदे तयार करून सर्वांसाठी उपलब्ध असतात. अर्थात अशा संरक्षणाची मुदत ठराविक काळासाठी दिली जाते. पेटंटची मुदत 5 वर्षांसाठी दिली जाते. त्यामुळं या प्रक्रियेचा अगर मालाचा दुरुपयोग टळतो. त्यामुळेच तांत्रिक आणि औद्योगिक प्रगतीस चालना मिळते. ग्राहकांना योग्य भावात दर्जेदार माल मिळतो. तयार झालेल्या वस्तू अगर प्रक्रिया निश्चित रूपानं नाविन्यपूर्ण, उपयोगी, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असतात. त्यामुळं देशाच्या प्रगतीसाठी एक आव्हान मिळतं. आपल्या देशात साधारणतः 750 वस्तूंचे उत्पादन होते. मात्र पेटंट्सअभावी जागतिक बाजारात 0.5 ते 1% इतकाच आपला माल निर्यात होतो. याचं एकच उदाहरण म्हणजे हळद आपल्याकडे उत्पादित होते. या हळदीपासून तयार झालेल्या विविध उत्पादनांची पेटंट जपानमध्ये 26, अमेरिकेत 17, युरोपमध्ये 9 पेटंट्स आहेत. भारताकडे फक्त 1 पेटंट आहे. याच्यावरून पेटंट मिळवण्यात आपण किती उदासीन आहोत हे सहजपणे लक्षात येतं. अर्थात याच्यात आता हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे.
1: कृषीवाणी कार्यक्रमात पेटंट याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक,
4: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-39.
3: 93-72-99-39.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:15 ऐकूयात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब

0: बेबी सेंटर गोगादेव मंदिरा मागे लाल टाकी रोड अहिल्यानगर।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमेन बावडेकर यांनी दिलेली माहिती।
2: मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली, आज आपण त्याची लक्षणं पाहूया। पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत। आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया। सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते। दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण, एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव, बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात, अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग गोंधळले पण जाणवतं, भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते। तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण आहे, यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो, भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये, डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात। चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत, घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो, स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो, बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात। यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती। आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात, शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात, तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे। बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो। खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही। झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं। झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी। बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे, याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं। स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत। यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया, तोपर्यंत इथेच थांबूया।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमेन बावडेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत। निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची।
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर।
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात।
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।

0: विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूयात त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशल

0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल
2: पल्मोनरी फंक्शन टेस्ट दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी टीबी दमा निमोनिया फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड अहिल्यानगर संपर्क 94-222-80-380
0: श्रोते हो कार्यक्रमात आज ऐकूया बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांनी लिहिलेली माहिती
3: बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडवून आणतात बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात प्रोटीयस लिपेज अमायलेज आणि सेल्युलेज प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं त्यामुळे तेलकट भांडी फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात ऍसेटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे ऍसेटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं त्यामुळं बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात या द्रावणामध्ये फ्लॅवोनॉइड्स टॅनिन्स सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात
0: श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांनी लिहिलेली माहिती ऐकलीत निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात
4: अहो अहो काय होतंय तुम्हाला तुमची एक बाजू लुळी का पडली
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर 24 तास सिटी स्कॅन गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर
5: सांधे दुखणे सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर
6: संपर्क 232-29-29
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या
8: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर
8: फोन नंबर 02-241-235-35-15
7: मोबाईल 960-44-988-36
0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे श्रोते हो सकाळचे 6:55 झालेली आहेत ऐकूयात मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक मॅककेअर

0: हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारे मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर

नमस्कार, अहिल्यानगर दिनांकसाठी संकलक आहेत गोरक्षनाथ बांदल. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशन पत्रे. प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा, उपसंचालक डॉ कपिल आहेर. खरीप हंगामात कमी कालावधीत येणारी पिके घ्या, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी. सारवळा कासार ते विसापूर या रेल्वे मार्गावर उद्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी. जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी आणि अहमद शाह निजाम कब्रीस चादर अर्पण करून शहराचा स्थापना दिन साजरा. आता घडामोडी सविस्तर. विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था प्राधिकरणे या मतदारसंघासाठी आतापर्यंत 19 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे घेतली आहेत. आपला दवाखाना हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे. कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा असे निर्देश आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ कपिल आहेर यांनी दिले. अहिल्यानगर महापालिका आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, आरोग्य अधिकारी डॉ सतीश राजूरकर, डॉ दिलीप बागल यांच्यासह आदी डॉक्टर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन मठ, मूग यासारखे कमी कालावधीची पिके घ्यावीत असं आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केलं. कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉक्टर विजयकुमार पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर इथं ऊस उत्पादन तंत्रज्ञान आणि खरीप पूर्व नियोजन मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मृदशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष घोडके, तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे, कृषी अधिकारी पौर्णिमा गाढे आदी यावेळी उपस्थित होते. दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या महत्वपूर्ण टप्प्यातील सारोळा कासार ते विजापूर या दरम्यान रेल्वेची ताशी 130 किलोमीटर वेगाने उद्या धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. लहान मुले, जनावरे तसंच अन्य व्यक्तींना रेल्वे रुळाजवळ जाऊन देऊ नये असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुतबा आणि त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता, समृद्धी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली. अहमद शहा निजाम यांच्या बागरोजा भागातील कब्रीस चादर अर्पण करून शहराचा स्थापना दिन इतिहासप्रेमींनी साजरा केला. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशन पत्रे. प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा, उपसंचालक डॉ कपिल आहेर. खरीप हंगामात कमी कालावधीत पिके घेण्याची पिके घ्या, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी. सारोळा कासार ते विजापूर या रेल्वे मार्गावर उद्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी. जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी आणि अहमद शहा निजाम कब्रीस चादर अर्पण करून शहराचा स्थापना दिन साजरा. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूया आजचा सुविचार. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कोणताच दिवस वाईट नसतो. स्वामी विवेकानंद. आजचा सुविचार आपण ऐकलात.
3: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
7: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सुहाना सफर कार्यक्रमात येत्या शुक्रवारी रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया दूरदर्शनच्या वृत्त निवेदिकेपासून मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका असा प्रवास करणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्याविषयी।

0: வணக்கம்
1: நமஸ்காரம்
2: நமஸ்கார்
0: ராம் ராம்
1: அஸ்ஸலாம் வலைக்கும்
2: சத்யகால் ஜி
3: யா சர்வான்சார்த்த
0: ஏகஸ் आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, एक नजर वेळेवेळे. सकाळचे ठीक 7:05 झालेली आहेत.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
8: हो? मग
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर.

0: या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देत आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीसह हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा.

0: आपले जीवन सुद्धा या झोक्या सरकच नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरे
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
3: आकाशवाणी आप

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

0: मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर

0: करून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच F दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. CBSEच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळ.
2: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाले.

0: केली आहेत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
4: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
3: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
4: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
5: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.
1: शंभर° 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: पालिका महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत न कळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
1: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडंसं हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो. नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो. घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत्र त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपलं एक सलायव्हरी ग्लँड असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे.
0: अच्छा,
1: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात.
0: अच्छा.
1: कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे.
0: अच्छा.
1: ताकि फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
0: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वाचतो तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
1: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्व्हे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे 2016 झाला असेल. दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये. 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स ते कन्झ्युम टोबॅको. 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपला बकल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लायनिंग असतो तिथे जास्त प्रमाणे कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्व्हे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. असण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्स

0: म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते. तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
1: सो देयर टू क्वेश्चन्स. फर्स्ट, मी सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही आहे. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाही आहे. त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे. आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री, त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे. आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचं एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकर लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर दॅन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टबॅको शॉप असतात. जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे फक्त तिथे कमी टबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टबॅको असं. आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्रीमेच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख, इट्स 1 करोड.
0: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे. समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडस तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
1: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे. हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे. जर मला ते अल्सर बघायचं, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते. त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे. आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
0: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
1: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे. दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातोय, आता दातच्या आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल मुगुजा चेक, म्हणजे आतलं चीक मुगुजा चेक करायचं. टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा. आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओज पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय
0: कसं. थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून.
1: एक्झॅक्टली, ते सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला. ते सिम्पटम्स आहे, जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे, त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे की

0: व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चट्टा 5 वर्षापर्यंत आहे तुमच्या दोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हप्त्यामध्ये बरं झालं तर काय घाबरायची गरज नाही. पण 2 हप्ते जास्त, 3 हप्ता तुम्हाला वाटलं की 3 हप्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर आहे,
0: कारण सी IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली लायनिंग असते त्याला मोठं करते, तर आज सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
1: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम।
2: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
3: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन।
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
1: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक।
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही।
4: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेली आहेत। ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर। नमस्कार सर।
7: नमस्कार।
6: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर। नमस्कार सर।
8: नमस्कार।
6: डॉक्टर सुरेश सर, जेव्हाही कुठली गोष्ट ट्रीटमेंट पार्टला येते त्यावेळेला

0: आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 वर्षांमध्ये अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
1: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचा त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, IBS कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचा वाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे, असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचालय नेहमीच चिकट होत असते, पोट साफच होत नाही, दोन दोन तीन तीन दिवस पोट साफ होत नाही, शौचालय जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 वर्ष पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहितच नाही, असे सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 वर्ष घेतोय, रोज सकाळी उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. बाहेरचं खाल्लं की लगेच पोटात दुखतच आहे, नेहमी पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. सो नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेताय, त्यांनी फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे, 24 तासासाठी त्या गोळीचे ऍक्शन असते, तुमचे छातीची जळजळ कमी होणार, पण त्यांनी आजार बरा होणार आहे का तर नाही होणार. मग नक्की शरीरात काय बदल झाले, पित्त व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचा वाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग ह्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का तर नाही. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे वळणारे पेशंट असतात. बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे की गॅसेस होत आहेत, पोट फुगतंय, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं. ऍसिडिटी कशामुळे आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखत आहे, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
0: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:50 झालेली आहेत.
4: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
5: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
6: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.

0: तू आहेस विसरभोळी.
1: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: म्हणू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
1: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1447.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में

0: करनी है आत्मा मालिक स्कूल्स कोकम टाउन एडमिशन्स ओपन
1: आत्मा मालिक ये
2: वाह वहिनी वाह आजच्या नाश्त्याची चवच काही और होती का हो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या कॅमल साबुदाणा एकदम चवदार
2: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं
3: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे
4: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.
8: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
9: आत्मा मालिक एनडीए एकेडमी सर.
8: बिल्कुल सही, आत्मा मालिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
10: विजिट atmamalikonline.com.
11: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 02-241-235-3515.
11: मोबाईल 960-44-988-36.
13: श्रोते हो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत आहे प्रदीप यांचं.

0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:15 वाजलेत. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, तोंडाच्या कॅन्सर बद्दल आपण मागच्या भागामध्ये डॉक्टर बोलत होतो आणि तुम्ही बरीचशी माहिती श्रोत्यांना सांगितली की तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय, कसा होतो याबद्दलही सांगितलं, पण तोंडाच्या कॅन्सर

0: कॅन्सरचे उपचार काय असतात?
1: तोंडाच्या कॅन्सरचे उपचार म्हणजे ट्रीटमेंट आपण जे आहेत त्यासाठी सगळ्यात पहिले तर कॅन्सरचं निदान झालेलं पाहिजे, जसं बायोप्सी, त्याच्यात कॅन्सर आहे की नाही ते आपल्याला कळतं. नंतर सिटी स्कॅन, सिटी स्कॅन मध्ये तो किती पसरलाय ते कळतं. तर हे सगळ्या तपासण्या झाल्या असतील आणि रुटीन रक्त तपासणी वगैरे, तर त्यानंतर आपण उपचाराकडे जातो. उपचारामध्ये सगळ्यात पहिले तर ऑपरेशन हे सगळ्यात महत्वाचा उपचार आहे तोंडाच्या कॅन्सरमध्ये. सर्जरी, तर ते ऑपरेशन करून ती कॅन्सरची गाठ पूर्णपणे काढून टाकणं. त्याच्यानंतर जर ती पूर्णपणे निघून गेली आणि त्यासोबत मानेतल्या गाठी पण आपण काढतो, तोंडातली गाठ आणि मानेतल्या गाठी, ह्या पूर्ण ऑपरेशन केल्यानंतर मग तो कॅन्सर बरा होऊ शकतो. पण तो परत येऊ नये म्हणून ऑपरेशन नंतर एक 25 ते 30 दिवसात म्हणजे 4 to 6 weeks मध्ये आपल्याला रेडिएशन हे चालू करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि त्यात पण स्टेज थोडी जास्त असेल तर ऑपरेशन नंतर आपल्याला किमो आणि रेडिएशन हे दोन्ही लागतं तोंडाच्या कॅन्सरमध्येही. आणि किमो रेडिएशन आपण जे म्हणतो, तर रेडिएशन सोबतचे किमो जे सिस्प्लॅटिन आपण देतो, तर ते आपल्याला रेडिएशनची इफेक्टिव्हिटी वाढवतं. त्या किमोने अजिबात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर ते जी पण ट्रीटमेंट कॅन्सर तज्ज्ञ सांगत आहेत, तर किमो आणि रेडिएशन पूर्णपणे घ्या. जसं आमच्याकडे पेशंट गरुड हॉस्पिटलला पेशंट आल्यावर आम्ही त्याची स्टेज बघतो, डायग्नोसिस कन्फर्म करतो कॅन्सर आहे की नाही, त्यानंतर मग सर्जरी प्लॅन करतो. सर्जरी झाल्यावर आपल्या इथेच रेडिएशन आहे किमो आहे, तर एक वुंड हिलिंग म्हणजे सगळे टाके घाव भरल्यानंतर, टाके निघाल्यानंतर मग आपण त्यांचं रेडिएशन आणि किमो चालू करतो. मग ते रेडिएशन 1 ते 1.5 महिन्यासाठी चालू राहतं, कारण डेली असतं ते, रोज जाऊन येऊन करतात रेडिएशनसाठी पेशंट, ऍडमिट व्हायला लागत नाही. ठीक आहे. आणि त्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी शासकीय योजना आपल्या गरुड हॉस्पिटल इथे उपलब्ध आहेत, जशी आयुष्मान भारत आहे किंवा कोणत्याही शासकीय योजना आहेत, तर त्याच्यात आपल्याला
0: महात्मा फुले जन आरोग्य योजना,
1: तर आता या ज्या योजना आहेत त्याच्यात फक्त कार्ड घेऊन लागतं पेशंटला, पण पेशंटला ट्रीटमेंटचा कोणताही खर्च येत नाही. नाहीतर एवढ्या सगळ्या ट्रीटमेंटला खूप खर्च येणार, या पेशंट या भीतीने पेशंट दाखवायचे नाही, येत नव्हते आधी, पण आता सगळे यायला लागलेत आणि ट्रीटमेंट घ्यायला लागले आहेत, त्यामुळे बरं होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कॅन्सरमध्ये आपल्या इथे सुद्धा.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूयात आपण ऐकलात. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:20 झालेले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया सुगम संगीत.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन. आत्मा मालिक
4: ये. अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: काय झालं?
7: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली.
4: अहो, आणि हे काय? हाताची आणि

0: पायाची बोटही सुजली आहेत.
1: हो ना,
0: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
1: कुठे भेटतील त्या?
0: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
1: आणि फोन नंबर
0: 93-72-99-29-36.
1: 93-72-99-29-36.
2: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

0: मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत आपण ऐकलं.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री

शेखर रावजी यांनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. रवी जाधव यांचं संगीत होतं शेखर रावजी यांनी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता.

0: करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी।
1: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती। आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत। या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली। आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं। या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली। राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली, तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं। पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली। चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं। ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली। CBSE अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते। कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल। आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले। ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली CBSEनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे। सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे। रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते। जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्या विरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC म्हटलं आहे। मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं। अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले। ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला। ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम

0: बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, अर्चना गुप्ता यांची हरियाणा, केवल सिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील, भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम, एकाकीपणा, मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आनंद घेणार आहोत काही मिश्र संगीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं ललित सेन यांचं गीत. संगीत आहे निखिल विनय यांचं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं ललित सेन यांचं हे पॉपगीत आपण ऐकलं. संगीत होतं निखिल विनय यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बाजीगर या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत. गायलं आहे कुमार सानू आणि अनु मलिक यांनी. संगीत आहे अनु मलिक यांचं.

बाजीगर या चित्रपटातलं देव कोहली यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं कुमार सानू आणि अनु मलिक यांनी, संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोते हो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वेळ या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

वेड या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांनी गायलेली बशीर बद्र यांची ही गझल.

श्रोतेहो, चंदन दास यांच्या स्वरातली बशीर बद्र यांची ही गझल आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती ललित सेन यांनी. श्रोतेहो, आज बशीर बद्र आपल्यातून निघून गेले. पारंपरिक उर्दू गझलमध्ये अनेक कठीण आणि बोजड शब्द वापरले जायचे, पण बशीर बद्र यांनी ती चौकट मोडली आणि रोजच्या जगण्यातले साधे सोपे शब्द वापरून गझलेला एक सामान्य भाषा दिली. त्यांच्या रचनेमध्ये प्रेम, विरह, मानवी नातेसंबंध आणि आयुष्यातील दुःखांचे अत्यंत सुंदर चित्रण असायचं. श्रोते हो, आजच्या या मिश्र संगीत या गीताबरोबरच आपण हा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करणार आहोत.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीसह हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झालेली आहे रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम जुन्या काळातील गीतांना उजाळा देणारा. श्रोते हो, आज कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील मातीतील अत्यंत लोकप्रिय, जिवंत आणि ऊर्जेनं भरलेला लोकप्रकार म्हणजेच लावणी ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला सोना रण टोचले कान या चित्रपटातलं ग धी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. गायला आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी संगीत आहे राम कदम यांचं.

0: काय म्हणला, एक हंसपूर्व महाराज
1: आऊ पर सांगाल का नाही,
0: एक हंसपूर्व

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं, तर चित्रपट होता सोनारानं टोचलं कान.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तुमचं आमचं.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
4: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जानकी या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. चित्रपट होता जानकी. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुशीला या चित्रपटातलं अनंत माने यांचं गीत. उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

सुशीला या चित्रपटातलं अनंत माने यांचं हे गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सांगते ऐका या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

सांगते ऐका या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं आश्रय भोसले यांनी, संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात आता भिंगरी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा?
1: आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर।
0: इसके लिए क्या करना पड़ेगा?
1: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
0: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
0: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट आत्मा मलिक online.com।
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
5: श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या।

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

0: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती, आपका जीवन संगी।
1: आप सुन रहे हैं विविध भारती।
2: विविध भारतीचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत। 100.1 MHz आणि FM बँडच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत। थोड्याच वेळात ऐकूया फोन गाणी, हा फोन इन कार्यक्रम।

नियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, ऐकूयात फोन गाणी। हा फोन इन कार्यक्रम, सूत्रसंचालन आणि निवेदन आहे शीतल शिंदे यांचं।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या फोनगाणी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीच्या स्वर्णिम काळातील अत्यंत प्रतिभावान आणि सदाबहार अभिनेत्री नर्गिस यांच्याबद्दल आजच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आणि त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, नर्गिस दत्त यांचा फिल्मी करिअरचा आलेख थक्क करणारा आहे. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि नैसर्गिक सौंदर्याने जवळपास 3 दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. श्रोते हो, 1 जून हा त्यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. चला तर मग कार्यक्रमात पाहूया सुरुवातीचा हा फोन कॉल कोणाचा आहे तो. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे, कोण बोलताय?
1: मी कृष्णा संभार बोलतोय.

0: आज अभिनेत्री नरगिस दत्त त्यांचा एक जूनला वाढदिवस आहे. त्या संदर्भातच आहे. आता त्यांचा जन्म 1 जून 1929 साली कलकत्ता येथे झाला होता.
1: बरोबर.
0: आणि 3/5/1981 साली ते ब्रीच कँडी हॉस्पिटल त्यांचं निधन झालं होतं मॅडम. आणि त्यांच्या नावाने सुनील दत्त साहेबांनी एक कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा बार्शीला त्या काढलेलं होतं. खूप मोठं सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे साहेबांनी. आणि मला असं वाटतं की त्यांनी राज कपूर साहेबांबरोबर जो जो 16 चित्रपट केलेले आहेत.
1: बऱ्याच चित्रपटामध्ये त्यांची जोडी हिट ठरली होती.
0: हो हो, खूप हिट ठरली होती. आणि मला तर म्हणजे त्यांचा जो चित्रपट आहे भारतातील चित्रपटातले जे माइलस्टोन ठरलेले आहे की तो चित्रपट जो आहे मदर इंडिया हो गाजलेले. आणि भारत
1: हा
0: आजही कृषी प्रधान देश आहे. आणि त्यांनी इतकं सुंदर महबूब साहेबांनी इतकं सुंदर चित्रीकरण त्यात केलेलं आहे की आज देखील त्याचे जे म्हणजे शेतकऱ्यांच्या वाट्याला जे आलेले दुःख उभेऊ त्यांनी त्यात
1: मांडलेलं आहे,
0: दाखवलेलं मांडलेले अगदी. हो,
1: त्यावेळेस तो चित्रपट ऑस्कर साठी नामांकित झाला होता पण मिळालं नाही आपल्याला ऑस्कर त्यावेळेस, कारण एका गुणावरून तो ऑस्कर पुरस्कारापासून तो चित्रपट वंचित राहिला.
0: हो हो, इतकं निरागस आणि काय म्हणतात इनोसंट जी अभिनेत्री नरगिस खूप पूर्ण भाऊक होऊन जायचे त्यावेळेस. आणि आज देखील तो चित्रपटात मदर इंडिया मध्ये एक गाणं आहे, दुनिया में हम आए तो हमें जीना ही पडेगा, जीवन अगर जहर है तो पीना ही पडेगा. त्या गाण्यात किती सुंदर वर्णन केलेलं आहे, म्हणजे किती कष्ट करून सुद्धा म्हणजे तुम्ही आत्महत्या न करता त्या जीवनाला तुम्ही कसं सामोरं जाता, या त्या एका गाण्यामधनं तुम्हाला सगळं त्या जीवनाचं सार्थ त्या शेती मिळून जातं मॅडम.
1: बरोबर बरोबर, खरंच
0: आहे. आज थोडं जे संकट आले तर जे व्हायबल होतात घाबरतात, म्हणजे प्रसंगाला कसं तोंड दिलं. आणि तो चित्रपट इतकं खरंच सुंदर आहे. 57 साली प्रदर्शित झाला होता, 25 ऑक्टोबर 1957 साली. त्यावेळेसची जी एक व्यथा आहे शेतकऱ्यांची
1: ती हुबेहूब मांडली होती.
0: हुबेहूब मांडलेली. आज बी काय फार मोठा बदल झालेला असं मला तरी कधी दिसत नाही.
1: काळ बदलतो पण व्यथा त्याच राहतात.
0: व्यथा कायम तेच राहिलेले.
1: आणि सांगायची आणखी गोष्ट म्हटलं तरी त्यावेळेस अवघ 26 ते 27 वर्ष वय होतं त्यांचं.
0: हो, आणि त्यांना मला वाटतं 52 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. 1929 ते 1981 असं त्यांचं एक जीवन प्रवास त्यांचा होता. पण त्यांनी तो सुद्धा काय पूर्ण त्यांनी एक भारतीय चित्रपट सृष्टीला एक खूप मोठी देणगी देऊन गेली.
1: नक्कीच. कृष्णाजी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: कार्यक्रमात तेच मला गीत घ्या मदर इंडिया मधलं, दुनिया में हम आए तो हमें जीना ही पडेगा.
1: हो हो, चालेल. सहभागी झाला, धन्यवाद. ऐकणार आपल्या पसंतीचं गीत.
0: हो हो, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: नमस्कार, मी बोलते शिर्डी वरून, बाबासाहेब पुंडर.
0: स्वागत आहे, बोला.
1: तर नरगिस यांचे गाणे असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये मला हे गाणं ऐकायचं, रमैया वता वया, श्री 420.
0: रमैया वता वया, बरं बरं बरं,
1: या पिक्चर मधले. बाकी फोन इन प्रोग्राम मला आवडतो.
0: बरं बरं बरं बरं,
1: तर रमैया वता वया हे गाणं ऐकवा.
0: बर बर, चालेल. बाबासाहेबजी कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं गीत.

0: नीट जेई की तैयारी कर रहे हो, आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com।
2: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मालिक NDA एकेडमी सर।
3: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
6: विजिट atmamalikonline.com।
7: श्रोते हो, फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। आज कार्यक्रमात आपण अभिनेत्री नरगिस यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीत ऐकत आहोत। श्रोते हो, नरगिस यांच्या आई जगनबाई या त्या काळातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि चित्रपट निर्मात्या होत्या, त्यामुळे नरगिस यांना लहानपणापासूनच घरात चित्रपटाचं वातावरण मिळालं। नरगिस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं खरं नाव नरगिस नव्हतंच, सिनेविश्वात त्या नरगिस म्हणून ओळखल्या गेल्या, तरी त्यांचं मूळ नाव फातिमा रशीद असं होतं। अवघ्या 6 वर्षाच्या असताना तलाशे हक 1935 साली आलेल्या या चित्रपटात त्यांनी बालकला

0: कलाकार म्हणून पहिली भूमिका केली. श्रोते हो, तलाशे हक या चित्रपटाच्या सेटवर एक छोटी मुलगी आली नाही तेव्हा 5 वर्षाच्या नरगिसने हट्ट केला की ती भूमिका त्या करतील. नरगिसने कॅमेऱ्यासमोर इतका आत्मविश्वासाने अभिनय केला की जगनबाई थक्क झाल्या. या चित्रपटात त्यांना बेबी राणी असं नाव देण्यात आलं होतं. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर नरगिस पुन्हा अभ्यासात व्यस्त झाल्या. मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्याचा योग त्यांना तकदीर या चित्रपटातून मिळाला. मेहबूब खान यांचा हा चित्रपट. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला मोठा ब्रेक त्यांना मिळाला. या चित्रपटाच्या वेळीस अवघं 14 वर्ष वय नरगिस यांचं होतं. हा चित्रपट त्या काळी यशस्वी ठरला आणि नरगिस यांच्या मुख्य प्रवासातील तो करिअरची सुरुवात करणारा महत्वाचा चित्रपट ठरला. नरगिस यांचं नाव सर्वत्र गाजलं. नरगिस हे नाव मेहबूब खान यांनीच दिलं होतं. त्यानंतर त्यांनी बरसात, अंदाज, आवारा, दीदार, श्री 420, चोरी चोरी एक से एक सुपरहिट चित्रपट दिले. हॅलो, फोन गणी कार्यक्रम, कोण बोलताय?
1: हा मॅडम, मी श्री गणेश बोलतो, रावरी वरून.
0: श्री गणेश, हा बोला.
1: मला आज नरगिस यांचं गाणं ऐकायचं.
0: ऐका ना, कुठलं ऐकायचं गीत? बर बर बर, नरगिस यांच्या बद्दल काय सांगाल?
1: इंडियामध्ये छान काम केलं त्यांनी. अप्रतिम काम केलं आणि
0: बरोबर
1: शेवटच्या म्हणजे भारी दाखवलं त्यांनी. ते आकाशवाणीचे कार्यक्रम सुंदर असतात.
0: बर बर बर,
1: बदलाव केली चांगले. आम्हाला आवड राहिले एकदम मस्त बदलाव.
0: धन्यवाद धन्यवाद. चालेल श्री गणेशजी, ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं हे गीत.

0: कोण गाणी कार्यक्रम, कोण बोलताय?
1: मी नवीन श्रोता आहे आणि माझा 40-50 वर्षानंतर नंबर लागला आज.
0: अरे बाबा, काय नाव सांगा तुमचं?
1: रफायल बालसे.
0: बरोबर, कुठून बोलताय?
1: मी तसा राहू विजा आहे पण मी सध्या आता पुण्यामधून बोलतोय.
0: बर बर बर बर बर, बोला
1: मॅडम. माझा खूप दिवसाने नंबर लागला. मी रिटायर शिक्षक आहे आणि मी आकाशवाणीचे कार्यक्रम जवळजवळ 1960 पासून ऐकतो बघा.
0: अरे वा वा वा, खूप छान.
1: आणि त्याकडे आमच्याकडे रेडिओ नव्हता. आमच्या आईला मी म्हणायचं रेडिओ घ्या, पण ते बोलायचे की आमची ऐकतच नाहीये, रेडिओ घ्यायची.
0: बरोबर.
1: आज माझा नंबर लागला. खूप धन्यवाद आकाशवाणीचे.
0: धन्यवाद धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात. नरगिस यांच्या बद्दल काय सांगाल?
1: नरगिस म्हणजे एकदम जुनी हिरोईन आहे ती आणि तिचे एकदम टॉपचे पिक्चर आहेत बघा. तिचं काम पण एकदम खूप छान आहे नरगिस. मॅडम आम्हाला एक ते गाणं ऐकायचंय.
0: कुठलं?
1: पंछी बनो उडती फिरो मस्त गगन में.
0: बर बर बर बर, चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं हे गीत.

0: फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूं दुनिया के तुम।
1: श्रोते हो, नरगिस आणि सुनील दत्त यांच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगायचं झालं तर बॉलिवूडच्या इतिहासातील अत्यंत सुंदर, भावुक आणि खऱ्या अर्थाने फिल्मी वाटेल अशी ही प्रेमकथा आहे। जेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा नरगिस या चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार होत्या, तर सुनील दत्त आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात करत होते। तर सुरुवातीला चित्रपटात येण्याअगोदर सुनील दत्त हे रेडिओ सिलोनवर आरजे म्हणून काम करत होते। एकदा त्यांना त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री नरगिस यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली। पण सुनील दत्त हे नरगिस यांचे खूप मोठे चाहते होते, पण जेव्हा नरगिस त्यांच्या समोर आल्या तेव्हा सुनील दत्त इतके धास्तावले आणि गोंधळले की त्यांना एकही शब्द बोलता आला नाही। परिणामी ही मुलाखत त्यांना रद्द करावी लागली। पुढे जाऊन मदर इंडिया या चित्रपटात त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली। या चित्रपटात सुनील दत्त यांनी नरगिस यांच्या बंडखोर मुलाची म्हणजेच बिरजूची भूमिका साकारली होती। श्रोते हो, 1 मार्च 1957 रोजी चित्रपटाच्या क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू होतं आणि तिथं अचानक शूटिंगच्या सेटवर आग लागली। पण अचानक वाऱ्याची दिशा बदलली आणि आग भडकली। नरगिस या आगीच्या वेढ्यात पार अडकल्या। तिथं उपस्थित असलेले अनेक लोक घाबरले होते, पण सुनील दत्त यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आगीत उडी घेतली। त्यांनी नरगिस यांना सुखरूप बाहेर काढलं। या अपघातात नरगिस तर वाचल्या, पण सुनील दत्त आणि त्यांचे हात आणि शरीर गंभीररित्या भाजलं गेलं होतं। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथून पुढे रुग्णालयात त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली।
2: हॅलो, नमस्कार। हॅलो, फोन गाणी।
1: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे। कोण बोलताय?
2: मी प्रकाश जैन बोलतो, नांदेडहून।
1: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला।
2: आज नरगिस दत्तावर असल्यामुळे आणि राज कपूर आणि नरगिस दत्तची भरपूर पिक्चर आहेत आणि विशेष म्हणजे मदर इंडियाच्या शूटिंगच्या वेळेस मोठी भीषण दुर्घटना झाली, त्यावेळेस त्यांनी सुनील दत्तनं त्यांना वाचवलं म्हणून त्यांच्याचा विवाह झाला। नरगिस दत्तची गाजलेली भरपूर चित्रपट आहेत। त्यांच्या निधनानंतर ते लवकरच गेले या जगातून। त्यांच्या मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल मुंबईला बनवलेलं आहे आणि नरगिस दत्त आणि राज कपूर या दोघांवरच पिक्चर झालं गाणं। चोरी चोरी मधलं आजा सनम मधुर चांदनी मी हम तुम मिले तो इराणी मी आज आएगी बाहर, कारण या गाण्यामध्ये जे गायक आहेत मन्नाडी, लता मंगेशकर, हसरत जयपुरी, शैलेंद्र, शंकर जय किशन, राज कपूर, नरगिस, सगळे कुणी या जगात नाहीत, त्यांना अभिवादन करून हे गीत ऐकायचं। आपण या गीताचा जुन्या सदाबहार सुपरहिट गीताचा आनंद घ्यायचा।
1: चालेल चालेल प्रकाशजी, सहभागी झालात, धन्यवाद। ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं चोरी चोरी या चित्रपटातलं हे गीत।

0: कोणगणे कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी उषा खंडेलवाल बोलते.
0: स्वागत आहे कार्यक्रमात.
1: मला ना नरगीतचं गाणं ऐकायचं होतं.
0: हा, कुठलं ऐकताय सांगा ना.
1: जहा मैं जाती हूं वहीं चल्यात. मला आकाशवाणीची खूप आवड आहे. मी सगळे कार्यक्रम आवर्जून ऐकते सकाळी 6 वाजल्यापासून.
0: अरे बाबा, खूप छान.
1: खूप मोठी चॅन आकाशवाणीची आणि माझी आई ऐकायची, त्याच्यामुळे मला सवय लागली.
0: बरोबर बरोबर. नरगीस यांच्याबद्दल काय सांगाल?
1: नरगीस ते भूमिका तर एक नंबर असते त्यांची. मदर इंडिया मधले पण काय त्यांची भूमिका झाली, खूप छान झाली त्यांची. खूप म्हणजे असे हिरोईन परत होणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: ऍक्टिंग वगैरे खूप आवड. मला त्यांचे सगळे पिक्चर खूप आवडतात.
0: बरोबर. आणि ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून त्यांनी जे काम केलेलं आहे, काय म्हणतो ना, एक नैसर्गिक सौंदर्य जे त्यांच्या चेहऱ्यामध्ये झळकायचं,
1: ते नैसर्गिक सौंदर्य होतं ते.
0: हा खरंच
1: खूप छान. मी खूप मोठी फॅन आहे आकाशवाणीची. सगळे कार्यक्रम आवर्जून ऐकते. फोन गाणी पण मला खूप आवडतो. खूप छान सगळ्यांची प्रस्तुत करण्याची एक शैली पण आहे ती. खूप छान आहे सगळं.
0: धन्यवाद. चालेल उषाजी, सहभागी झालात. धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं हे गीत.

0: मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो।
1: श्रोते हो, भारतीय सिनेमाच्या इतिहासात राज कपूर आणि नरगिस यांची ऑन स्क्रीन जोडी ही लोकप्रिय जोडी मानली जाते। आरके फिल्मच्या बॅनरखाली त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटात एकत्र काम केलं। त्यांनी काम केलेले मुख्य चित्रपट म्हणजे आग, बरसात, आवारा, श्री 420, चोरी चोरी। त्यांच्या जोडीवर चित्रित झालेलं प्यार हुआ, इकरार हुआ आणि रमया वस्तावया यासारखी गाणी आजही गाणी आपल्या स्मरणात आहेत। फोन गाणे कार्यक्रम कोण बोलताय?
2: राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर रावसाहेब पोतडे बोलतोय।
1: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला।
2: मॅडम, नरगिस या हिंदी चित्रपट सृष्टीच्या खरं तर खूप अग्रणी सुरुवातीच्या नायिका आहेत आणि त्यांनी चित्रपट सृष्टीत इतकं मोठं काम केलेलं आहे की त्या मैलाच्या दगड ठरल्या, कारण त्या प्रसिद्ध अशा राज कपूर यांच्या बरोबर त्यांनी खूप चित्रपट दिले। पण सुप्रसिद्ध चित्रपट सृष्टीचा जो लोगो असं बोधचिन्ह, त्याच्यावर जाण्याचं त्यांना भाग्य मिळालं मॅडम। आर के फिल्म्सचा
1: जो बॅनर आहे त्याच्यामध्ये जो लोगो आहे तो त्यांच्यावर चित्रित केलेला तो लोगो आहे।
2: आणि एवढ्या म्हणजे भाग्यवान होत्या की त्यांचं आजही नाव आदरणीय घेतलं जातं आणि जोपर्यंत चंद्रसूर्य असेल तोपर्यंत त्यांचं चित्रपट सृष्टीतलं नाव हे अबाधित राहील। आम्हाला ही रात बिगी बिगी लावा, कारण आजही रात्रीचे सदाभर गीत जे लागतात ना मॅडम, रजनीगंधा, त्यामध्ये ते जे सुरुवातीचं संगीत आहे ना मॅडम, ते ह्याच गाण्याचं घेतलेलं आहे, रात भिगी भिगी। हो, म्हणजे ते त्यांनी प्रत्येक ज्या ठिकाणी काम केलेलं आहे ते आज काहीतरी सुप्रसिद्ध असं काम केलेलं आहे मॅडम।
1: बरोबर बरोबर, काय म्हणतो ना आपण, जुनं ते सोनं असतं। रावसाहेबजी कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद।
2: धन्यवाद।
1: ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं हे गीत।

0: नमस्कार, फोन गणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: नमस्कार मॅडम, राहुल बोलतो आहे भिंगारहून.
0: हा हा, स्वागत आहे, बोला.
1: मॅडम, आज जो आपण विषय निवडलात म्हणजे नरगिस दत्त यांच्या जयंतीवरती फोन गाणी कार्यक्रम, खरंच एक मस्त विषय आहे. म्हणजे नरगिस दत्त यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं तर. ज्या काळामध्ये सगळ्या अभिनेत्रींना वाटायचं की ग्लॅमरस लुक करावं, त्या काळात त्यांनी साधेपणा आणि म्हणजे निरागस्तेच्या जोरावरती कसं सुंदर सुंदर चित्रपट केले, आणि त्यांच्या म्हणजे तोच त्यांचा साधेपणा आणि निरागस्ता त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्या चेहऱ्यावरतून म्हणजे झळकत राहिला खरं तर.
0: खरंच खरंच, पण एक नैसर्गिक सौंदर्य जे होतं ते त्यांच्यामध्ये होतं.
1: हो हो हो, अगदीच अगदी. त्यांचा अभिनयाचं जरी कौतुक करायचं झालं म्हणजे इतका ताकदीचा अभिनय त्यांचा आणि इतका सहजरित्या त्या अभिनय करायचा की बापरे बाप, त्यांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरं तर. म्हणजे आपण बघू शकतो की त्यांनी मदर इंडिया चित्रपटात साकारलेली त्या आईची ती संघर्षमय व्यथा त्यांनी

0: प्रकारे मांडली.
1: खरंच खरंच. आणि त्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
0: आणि ऑस्कर साठी सुद्धा तो पिक्चर नॉमिनेट झाला होता.
1: बरोबर बरोबर.
0: नर्गिस दत्त म्हणजे ना मॅडम, त्या काळातल्या ज्या मधु बालाजी, मीना कुमारी आणि नूतनजी, त्यांचं म्हणजे खर तर एक असा एक संगम होता म्हणजे त्या नर्गिस दत्त म्हणजे सुंदरता परत आणि त्यांचे डोळे म्हणजे इतके खरं, त्यांचा निम्मा अभिनय तर त्यांच्या डोळ्यातूनच व्हायचा मॅडम. जास्त हातवारे नाही, जास्त काही नाही, म्हणजे त्यांचा अभिनयाचे कौतुक किती करावं खरं कमीच आहे.
1: खरंच खरंच. आज कुठलं गीत ऐकणार आहात मग
0: मॅडम? आज जर तुम्ही मला घर आया मेरा परदेसी हे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गाणं जर ऐकवलं आवारा चित्रपटातलं तर खूप छान वाटेल.
1: चालेल चालेल. राहुलजी कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद.

0: श्रोतेहो, भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या चित्रपट अभिनेत्री होत्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये रात और दिन या चित्रपटातील दुहेरी व्यक्तिमत्वाच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मदर इंडिया चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सामाजिक कार्य आणि इतर योगदान याबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटामधून संन्यास घेतल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलं. दिव्यांग आणि गरजू मुलांसाठी त्यांनी खूप मोठं काम केलं. त्या स्पॅटिक सोसायटी ऑफ इंडियाच्या पहिल्या संरक्षिका होत्या. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन 1980 खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण श्रोते हो, 1981 कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ आणि कॅन्सर पीडितांच्या मदतीसाठी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनचीही स्थापना करण्यात आली. तसंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्कार दिला जातो. नर्गिस यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर सुनील दत्त हे त्यांचे पती तर संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता ही त्यांची मुले होती. संजय दत्त यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा वारसा पुढे चालवला. हॅलो, नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी अशोक कुंडलिक शिंदे बोलतोय मुंबईहून.
0: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला.
1: नर्गिस आणि राज कपूर यांची जोडी, यांचे सगळे पिक्चर जवळजवळ मी बघितलेले आहेत आतापर्यंत आणि माझी आवडती जोडी आहे. दत्ताच्या आवाजातली नर्गिस यांची गाणी ही मला खूप खूप आवडतात. त्यातलं इचक दाना बिचक दाना हे गाणं तर मला खूपच आवडतं खरं म्हणजे.
0: माझ कुठलं तेच गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: हो, मला ते गाणं आवडेल ऐकायला. तशी तरी त्यांची खूपशी गाणी आहेत, त्यातलं इचक दाना बिचक दाना हे गाणं मला खूप आवडायचं.
0: श्री 420 चित्रपटात

0: श्रीच्यासोबत चित्रपट असला
1: खरंच तो एक चित्रपट एक माइलस्टोनच म्हणावा लागेल.
0: आणि त्याची सगळी गाणी छान होती त्यासोबतची. नर्गिस सगळ्यांच्या आवडत्या होत्या, आमच्या वयाच्या लोकांच्या तर खूपच आवडत्या होत्या असं आहे. आणि आजही मला वाटतं लोक जे नवीन पिढी बघते ना त्यांनाही त्याच्याबद्दल नक्कीच आवड वाटत असणार, असं
1: कौतुक वाटत
0: कौतुक वाटत त्यांचं.
1: चालेल, सहभागी झालात, धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं गीत.

0: हॅलो,
1: फोनगणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
0: मी लक्ष्मी स्वामी बोलते.
1: कुठून बोलताय?
0: मी नागरदेवळे मधून बोलते.
1: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला.
0: आजचा तुमचा नरगिस दत्त यांचा कार्यक्रम, म्हणजे मी जवळपास त्यांचे बरेचसे चित्रपट पाहिलेत आणि माझं वय आता आहे 62 वर्ष. त्या काळातलं हिरोईन आणि खूप छान, म्हणजे त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी ऐकावीशी वाटतात आणि मुळात त्यांचं सौंदर्य. पूर्वीच्या बायका नटत नसायच्या इतक्या, अगदी साधं भोळं त्यांचं राहणीमान बोलणं वगैरे, म्हणजे ती सोजवळता त्यांच्या राहणीमानातही होती आणि त्यांच्या वागण्यामध्ये शरीरयष्टीने त्या उंच आणि बारीक होत्या. आणि मुळात म्हणजे त्यांचे डोळे त्यांचा अभिनय हुबेहूब दाखवायचे. दुसरी गोष्ट, सुनील दत्त यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला, म्हणजे मदर इंडियाच्या वेळेस जो अपघात झाला त्यावेळेस सुनील दत्तांनी म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवलं होतं.
1: बरोबर बरोबर.
0: हा, आणि मग तिथून पुढे मग त्यांचं लग्न झालं. कसं आहे ना, त्यांचे खूपसे गाणे खूप गाजले. पंछी बनू उडती फिरू, आजासन, मधुर चांदणी, म्हणजे सगळीच गाणी खूप फेमस आहेत आणि आजही ती ऐकायला पण खूप छान वाटतात. आम्ही रेडिओ ऐकतो त्याच्यामुळे ही गाणी आमच्या कानावर पडत असत. आज मला ते गाणं ऐकायचं त्यांचं, म्हणजे दम भरलं उधर मुह फेरे ओ चंदा, हे गाणं ऐकायचंय. म्हणजे हे गाणं आता इतकं ऐकू येत नाही पण खूप छान गाणं आहे ते. एकदम म्हणजे आपण म्हणतो ना स्थिर असं गाणं ते आहे.
1: हो हो, शांत. आणि पूर्वीच्या गाण्यांची खासियतच होती की शांत अशी गाणी होती.
0: त्या गाण्यांचं संगीतही त्या बोलांना इतकं उभेउभ जुळायचं एकदम.
1: बरोबर बरोबर.
0: चालेल, मला आज हे गाणं ऐकायचंय.
1: चालेल लक्ष्मीताई, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, रॉकी हा संजय दत्तचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. त्यांचे वडील सुनील दत्त हे चित्रपटाचे दिग्दर्शक होते. आपल्या मुलाला रुपेरी पडद्यावर पाहणं हे नर्गिस यांचं मोठं स्वप्न होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रवासाशी त्या भावनिकदृष्ट्या प्रचंड जोडलेल्या होत्या. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा नर्गिस यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते. कर्करोगाच्या अत्यंत वेदनादायी त्रासातून त्या जात असतानाही त्यांची केवळ एकच इच्छा होती, कसंही करून आपल्या मुलाचा पहिला चित्रपट पडद्यावर पाहणं. नर्गिस यांची प्रकृती इतकी खालावली की चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 3 दिवस आधी म्हणजे 3 मे 1981 रोजी त्यांचं निधन झालं आणि 7 मे 1981 रोजी रॉकी चित्रपटाचं प्रीमियम पार पडलं. एक भावुक प्रसंग यावेळी सांगितला जातो. प्रीमियरच्या वेळी सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या उपस्थितीची जाणीव म्हणून थिएटरमध्ये एक खुर्ची रिकामी ठेवली होती. तो क्षण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. खरे श्रोते हो, अशा प्रतिभावान अभिनेत्री आपल्यातून निघून गेल्या, पण त्यांच्या आठवणी त्यांच्या अभिनयाच्या आणि गीताच्या रूपामध्ये आपल्यासोबत सदैव राहणार आहेत. या दिग्गज अभिनेत्रीच्या 1 जून या जन्मदिनाच्या अनुषंगाने आपण त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्रोते हो, आजच्या फोन गाणी कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या फोन गाणी या कार्यक्रमात. बरं तर श्रोते हो, कार्यक्रमात थांबूया तिथंच. नमस्कार.

ठिकाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं महेंद्र रोहकले आणि रावसाहेब देशमाने यांनी. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन केलं होतं शीतल शिंदे यांनी. फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: 101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झालेली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत तेजाब या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. अलका याग्निक यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: कहिए क्या सुनेंगे आप?
2: अरे पहले ये कहिए कहाँ थी आप?
1: मैं कर रही थी किसी का इंतजार.
2: कौन है वो?
1: वो जिससे मैं करती हूँ प्यार और जिससे करती हूँ मिन्नतें बार बार.
2: कैसे?

केलं होतं अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कयामत या चित्रपटातलं समीर यांचं गीत. गायलं आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

कयामतिया चित्रपटातलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायला होतं कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी, संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत नूर या चित्रपटातलं कुमार यांचं गीत. गायला आहे सुकृती कक्कर यांनी, संगीत आहे अमाल मलिकी यांचं.

नूर या चित्रपटातलं कुमार यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं सुकृती कक्कर यांनी आणि संगीत होतं अमाल मलिक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला साधना सरगम यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: साधना सरगम यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, आपली गाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:28 झालेली आहेत. ऐकूयात NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: रायपूर अगदी जगभरात कुठेही।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्झ FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची, आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला वनिता मंडळ। श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी होते शीतल शिंदे। आजच्या प्रसारण सभेत आत्तापुरता मला निरोप द्या। नमस्कार।

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात।
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या

आजची रेसिपी आणि छाया भारस वाडकर यांची कथा आपल्याला ऐकता येईल. थोड्याच वेळात वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत. बरं, ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडं वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळं स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

0: मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्व होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहिती आहे की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्व जे आहे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्या

0: त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकललं जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो, तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मलविसर्जन होतं, जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
1: अगदी अगदी, खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचनसंस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचनसंस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
0: प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचनसंस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
1: बरोबर मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
0: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे आणि अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसं
0: हा, त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इंडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे, तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ, उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली, की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये, तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे. ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण, शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण, सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं

0: पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडस आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा
0: लेप लावायचा, त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते या गोष्टी होऊच नाहीत.
0: हो हो हो, तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा, त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं, की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा आहे, ऍसिडिटी. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना, आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये, की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ती घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो, की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यांनी ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडाचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे, तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्यावर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास

0: होतो तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग येऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं.
1: बरोबर.
0: त्याच्या मागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
2: अगदी मॅडम, जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारण आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं. किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
2: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात त्याच्यामध्ये, अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मूल असो किंवा मोठी माणसं असो तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्व घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट पावडर,
2: बरोबर,
0: तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू शरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पित राहावं की जेणेकरून
2: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू शरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
2: छान. आणखीन मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात. वायू तयार होतो तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे मघाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर

0: त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉन व्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री ज्या आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधुरवावी. की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये, की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सेंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कुणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयच लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
2: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जो तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण, तर ते बाहेर पडतं. चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे. ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो, की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळेही हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
2: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं, परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं. थकवा येतो. शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
2: तर हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमीबियासिस, अमीबा नावाचा जो विषाणू असतो, तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर, जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे, तर जेवण जी बनवणारी जी लोकं असतात, वाढणारी जी लोकं असतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं, तर यातूनही हा आजार होऊ शकतो, उद्भवू शकतो.
2: बापरे. मॅडम, आणखीन एक आहे, पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे, आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, नक्कीच. कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही. असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे, उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात, परंतु कृमीरोग जर झालेला असेल, कृमी संसर्ग जर झालेला असेल, तर हा दिसून येत नाही. तर कृमीरोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात, ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण, आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तर दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुवून खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नखं कापली नाहीत,

0: तर त्यामुळे ह्या आजार अशा प्रकारे होऊ शकतो की जसं, आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते, तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्न वटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेने घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
2: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम, आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणारं असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरीपूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट.
1: कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली होती. आता आई रागवणार अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडं आलीस? अगं आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललं आहे तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललं आहे ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारख्या अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळ ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाली. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिले नव्हते, किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं

चौघी पुण्याला आलो. कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाले. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे? ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंसं वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची, पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आईबाबा, ताई भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदाबाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही, पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते. तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ, अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही? का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं. तेव्हा माझं मलाही जाणवलं, तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना,

अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा. कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आईवडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारणंच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हाऊस मूव्ज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाही, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्त्वाकांक्षी होतीस म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्त्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भानावर आलीस, तेव्हा जरा काय फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता, म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटली, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळं नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता. त्याला पुण्यालाच नोकरी होती, अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आईबाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आईबाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही. तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं.

वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची असं वाटायचं. मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढतसुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची. तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेली आणि साधारणपणे त्यानेही त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या अर्धा तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण 1.25 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे. जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे. करा लेको हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजार पाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच, दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडं रागानं पाहिलं, थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस आणि शिवाय 4 छंदीपंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला. मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं, म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत. त्यांनी वेगळं घर घेतलं, कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं. कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झाली

ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: ऐतिहासिक छत्ता बाजार भी लगता है यहाँ पर लाल किले के अंदर। जी हाँ, और वहाँ पहुँचने के लिए भी कैसे पहुँचा जाए, बहुत खूबसूरती से उन्होंने पूरा गाइडेंस दिया है, पूरा रास्ता समझाया है कि कैसे आप वहाँ तक पहुँच सकते हैं। बहुत बहुत धन्यवाद। साथ ही सूरत से हमारे साथी लिखते हैं कि चौरा बाज़ार है वहाँ पर, जहाँ पर ना घूमे तो बेचैनी सी लगती है, तो वो काफ़ी घुमक्कड़ है और घूम के आते हैं।
1: रश्मि पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार। नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
2: 2026 के मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाराजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार

पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथे ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुज मधून पार.
नीट पेपर फुटी प्रकरण

विषय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है. और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात

0: 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएने स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, IED पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती SPC नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मैं घर पे ही मैरिज को देखती हूँ, दिखाई नहीं देता इसलिए मैं कभी नहीं जाती बाहर.
2: अच्छा.
1: घर का खाना बनाना, बच्ची को स्कूल भेजना, पेशेंट देखना, काम करते करते ये सुनती भी हूँ और काम

गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी विभागांना माहिती दिली. नीट परीक्षेबाबत संपूर्ण जबाबदारीचा भाव असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या NTA ची पूर्ण फेररचना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं की 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या 3 प्रसारण सभेत मी अतुल सातपुते स्वागत करतो. श्रोते हो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात स्वयंवर नाटकामधलं हे पद. पदरचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीतकार भास्करबुवा बखले.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात हळदी कुंकू या चित्रपटामधलं उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
1: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
2: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
1: तू आहेसच विसरभोळी.
2: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
0: भांडू नका, जाणून घ्या आभाबद्दल.
2: आभा?
0: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144777.
3: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
5: श्रोतो, निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाइव फोन इन कार्यक्रमासंबंधीच. श्रोतो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 चा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची.

फतेह चंदन दास यांनी गायलेली ही गझल होती शकील बदायूनी यांची. आणि याबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी. सादर करते सुदाम बटुळे.

हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील घेऊन आली आहे मनातल्या विषयांना स्पर्श करणारा कार्यक्रम युववाणी. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून जातो. आपल्या आयुष्यात अशा काही जागा असतात ज्या फक्त जागा नसतात, त्या आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेल्या असतात. कधी एखादा रस्ता, कधी एखादा कट्टा, कधी शाळेचा वर्ग, कधी घराची गच्ची, त्या गच्चीवरचा कोपरा, तर कधी एखादं रेल्वे स्टेशन सुद्धा. आणि गंमत म्हणजे त्या जागा बदलत नाहीत फारशा, पण आपण बदलत जातो. कधी तुम्ही अचानक एखाद्या जुन्या रस्त्यावरून गेलायत का आणि काही क्षणांसाठी वेळ थांबल्यासारखा वाटलाय का? कधी एखाद्या जुन्या घराचा वास, एखाद्या वर्गाची

खिडकी किंवा पावसात भिजलेला एखादा रस्ता तुम्हाला अचानक भूतकाळात घेऊन गेलाय का? कारण काही जागा या फक्त जागा नसतात, त्या आपल्या आयुष्याचा तुकडा असतात. तिथं आपलं हसणं राहिलेलं असतं, रडणं राहिलेलं असतं, आपली स्वप्न, आपली माणसं आणि कधी कधी आपण स्वतःही तिथेच कुठेतरी हरवून गेलेलो असतो. लहानपणी शाळेत जाताना दिसणारा तो रस्ता आठवतो का, जिथं आपण मित्रांसोबत चालत जायचो, उशीर झाला की पळत पळत शाळेत पोहोचायचो. आज त्याच रस्त्यावरून आपण पुन्हा जातो. सगळं तसंच असतं, पण आता आपल्यासोबत ती माणसं नसतात, तो निरागसपणा नसतो, आणि म्हणूनच ती जागा अचानक मनाला बोचून जाते. कारण त्या रस्त्यावर आपलं बालपण राहिलेलं असतं. त्या रस्त्यावर अजूनही एक लहानसे तुम्ही धावत असता, पाठीवर दप्तर घेऊन, चेहऱ्यावर काळजी नसलेलं हसू घेऊन. आणि मग अचानक लक्षात येतं की वेळ किती पुढे निघून गेली ना. काही जागा या अशाच असतात जिथं आपण पहिल्यांदा स्वतःला ओळखायला लागतो. कॉलेजचा एखादा कोपरा जिथं मित्रांसोबत तासन तास गप्पा झाल्या, भविष्याची स्वप्न रंगली, प्रेमाची पहिली जाणीव झाली आणि आयुष्य खूप सुंदर वाटत होतं. आज तिथं गेलं की त्या भिंती आपल्याला ओळखतात असं वाटतं. मला नेहमी वाटतं की काही जागा या आपल्या आयुष्याच्या डायरी सारख्या असतात. त्या प्रत्येक क्षण जपून ठेवतात. आपण पहिल्यांदा कुठं खळखळून हसलो, पहिल्यांदा कुठं रडलो, पहिल्यांदा कुणाला मनात जपलं आणि पहिल्यांदा कुणाला गमावलं, हे सगळं. लहानपणीचं घर किती साधं असतं ना. ते भिंती साध्या, फर्निचर साध, पण त्या घरातली माणसं, त्यातलं प्रेम, त्यातली उब, ती मात्र खूप मोठी असते. आई स्वयंपाक घरात असायची, बाबा बाहेरून येणार म्हणून आपण वाट बघत बसायचो. संध्याकाळी टी व्ही समोर सगळे एकत्र बसायचो. त्या क्षणी आपल्याला वाटायचंही नाही की एक दिवस हे सगळं फक्त आठवण बनून राहील.

0: मित्रांनो, काही जागा दुःखही लपून ठेवतात. एखादं हॉस्पिटल जिथं आपण आपल्या माणसासाठी रात्रभर जागलो होतो, एखादं घर जिथून कुणीतरी कायमचं निघून गेलं, त्या जागांकडे पाहिलं की मनात अचानक शांतता पसरते. कारण काही आठवणी या अशाच असतात ज्या काळ पुढे गेला तरी मनातून कधीच जात नाहीत, आणि काही जागा या कायमचं दुःख जपून ठेवतात. एखादं हॉस्पिटल जिथं आपण कुणासाठी देवाला प्रार्थना केली होती, एखादी खोली जिथं बसून आपण रात्रभर रडलो होतो, त्या जागा पुन्हा पाहिल्या की मनात काहीतरी दाटून येतं. कारण काही दुःख वेळ कमी करत नाही, आणि खरं सांगायचं तर माणसं निघून जातात, वेळ बदलतो, संबंध बदलतात, पण जागा त्या सगळं लक्षात ठेवतात. आपण कधी हसलो, कधी रडलो, कधी तुटलो, कधी पुन्हा उभं राहिलो, हे सगळं सगळं. आपल्या मित्रमैत्रिणींच्याही आयुष्यात अशा काही स्पेशल जागा आणि त्याविषयीच्या आठवणी असतीलच की. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच.
1: ओम अमित मुळे आहे. माझ्या जीवनातील आठवणीच्या गोष्टी म्हणजे पहिली म्हणजे माझे आमच्या गल्लीतला एक कट्टा, किंवा आम्ही माझे मित्रांची जास्त ओळख झाली, किंवा आम्ही दिवसभरातल्या गोष्टी आम्ही एकमेकांना येऊन सांगणं, किंवा डोक्याचं टेन्शन थोडंसं शांत करणं, त्या गोष्टीसाठी आम्ही भेटायचो, मजा करायचो, मस्ती करायचो, ती एक आठवण आहेच. परत आम्ही रोज नवीन नवीन काहीतरी गेम खेळायचो बसल्या बसल्या. परत दुसरी ठिकाण म्हणजे माझ्या आयुष्यातलं होतं ते जगन्नाथपुरी. मी घरच्यांसोबत गेलो होतो, बट मला तिथला जो अनुभव आला तो खूप छान होता, की तिथे त्या पॉझिटिव्ह वाईब्स होत्या, तिथले ते लोक, त्यांचा स्वभाव, लोकांशी बोलणं वगैरे ते खूप छान होतं. किंवा तिथले जे काही हिस्टॉरिकल प्लेसेस होते ते खूप छान होते, किंवा तिथल्या ज्या आरत्या व्हायच्या त्या छान पद्धतीने होत होत्या. परत तिथे खूप साऱ्या खाण्याच्या पण गोष्टी की आपण तिथे ट्राय करू शकतो नवीन नवीन प्रकारचे तिथल्या, त्या आहेत. परत त्या मंदिराची एक खासियत आहे की बा तुम्ही जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर आपण उपास करून देवाला दर्शन करतो, बट तिथलं असं होतं की बाबा तुम्ही स्वतःचं पोट भरा मग देवाच्या दर्शनाला या, असं एक होतं. ते एक नवीन प्रकार मला अनुभवायला मिळाला तिथे.
2: माझं नाव कार्तिकी राहुल फडके. माझ्या आठवणीतली जागा म्हणजे माझे कॉलेज. त्यातही कॉलेजमधले दोन ठिकाण, आमचं किचन आणि आमचं बॅक कॅम्पस, त्याला होरे गोल्लू पण म्हटलं जातं. कॉलेजमध्ये आम्ही किचनमध्ये असताना प्रॅक्टिकलच्या वेळीस कधी मॅम सांगायच्या वेळेवर की रेसिपी बुक न बघता तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे, तर तेव्हा अशी गडबड उडायची, ह्याला विचार.

0: विचार. मग मध्येच मॅमची नजर चुकून बॅक कॅम्पसला जाऊन मोबाईलवर रेसिपी शोधणे, हातावर लिहून घेणे, आत येऊन ते बघून स्वयंपाक करणे, ह्या सगळ्या मजा किचनमध्ये करायचो. कधी प्रॅक्टिकल नसताना पाटील काकांकडून सामान मागून त्याच्यामधून काहीतरी कुक करून मॅमला सरप्राईज देणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही किचनमध्ये वेळ घालवला. आणि दुसरं ठिकाण म्हटलं तसं बॅक कॅम्पस, तिथे माझ्या दोन जवळच्या व्यक्ती, माझ्या मैत्रिणी, त्यांच्यासोबत बसून मोबाईलवर टाईमपास करणे, लुडो खेळलो आम्ही, उनो खेळलो, फोटोज काढले, तिथे इतक्या मेमरीज क्रिएट केल्या. शेवटी कॉलेज सोडताना तिथे आम्ही आमच्या सिग्नेचर, आमचे फोटो लावून आलेलो आहोत, म्हणजे पेन्सिलनी काढले, तिघींची नावं लिहिली, कोणत्या फॅकल्टीचे ते लिहिलं. म्हणून मी कॉलेज माझ्या आयुष्यातून कधीच विसरू शकणार नाही. हे माझी एक आठवणीतली जागा आणि आवडती जागा आहे.
1: नमस्कार, माझे नाव अविनाश बलबीम खोडवे. माझ्या आठवणीतील काही खास ठिकाण अर्थातच अंबाजोगाईचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज यांचे देवस्थान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी अशी जागा असते जिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते, आणि त्या ठिकाणी म्हणजे आपल्या भावना, आठवणी आणि एक आत्मिक नातं जोडलेलं असतं. माझ्यासाठी अशीच खास जागा म्हणजे अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज महाराज यांचं पवित्र देवस्थान होय. ज्या ज्या वेळेस मी त्या ठिकाणाला भेट दिली त्या ठिकाणी प्रसन्नता आणि पवित्र वातावरण माझ्या मनाला मात्र भिडलं. मंदिर परिसरामध्ये पाऊल टाकताच एक विलक्षण शांतता आणि एक नवीन ऊर्जा मात्र मला जाणवते. असलेली निसर्गरम्य शांतता, मंद वारा आणि एक भक्तिमय वातावरण अगदी मात्र मनाला प्रसन्न करून टाकतं. तिथे गेल्यावर एक दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव जो असतो आपला, ते नकळत मात्र दूर होतच असतो आणि एक मनाला समाधानही मिळतं. आद्यकवी मुकुंदराज जी स्वामी महाराज आहेत, हे मराठी साहित्याचे पहिले कवी मानले जातात आणि त्यांच्या कार्यामुळे आणि एक विचारांमुळे हे स्थान अधिकच पवित्र वाटायला लागते. आणि मग समाधीसमोर उभं राहिल्यावर मनात एक आदराची आणि भक्तीची भावना निर्माण होत असते. त्या ठिकाणी बसून काही क्षण एक शांतपणे घालवले की आत्मविश्वास आणि एक सकारात्मक ऊर्जा वाढल्यासारखं मला वाटतं. तिथून काही अंतरावरतीच माझं मूळ गाव अर्थात येलडा येडेश्वरी मातेच्या पदस्पर्शनं पावन झालेलं आहे. तिथला मी मूळचा निवासी आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा एक मन अस्वस्थ होतं किंवा मानसिक थकवा जाणवतो ना, त्यावेळेस अंबेजोगाईच्या आठवणीत मी गुंतत असतो आणि आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज यांच्या या देवस्थानाची मला आठवण व्हायला लागते, कारण त्या जागेने मला नेहमीच एक मानसिक बळ, नवीन ऊर्जा दिलेली आहे. त्यामुळे हे देवस्थान माझ्यासाठी केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून मी त्या देवस्थानाकडे पाहत नाही, तर माझ्या मनाला एक आधार देणारं आणि आत्मिक समाधान देणारं एक खास ठिकाण आहे. आजही त्या ठिकाणची शांतता आणि मंदिरातील घंटानाद, तिथे अनुभवलेली सकारात्मक ऊर्जा मात्र माझ्या मनाला कायम जिवंत करून राहत असते. म्हणूनच अंबेजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज यांचं देवस्थान माझ्या आठवणीत सदैव विशेष स्थान म्हणून राहील.

0: नमस्कार, माझं नाव वेदिका शुभम देशमुख. माझी आठवणीतली जागा म्हणजे परफेक्ट कॅफे. आम्ही माझ्या मैत्रिणीची मी वाट पाहिजे बस स्टँडवर, ती आली की आम्ही दोघीजणी जायचो परफेक्ट कॅफेमध्ये सकाळी खायचं वगैरे आणि मग कॉलेजला जायचं. तोपर्यंत आमचं कॉलेज भरलेलं असायचं, आमचे ह्याच्याकडे गेट लावून घ्यायचे कॉलेजचं आणि आमचं एक लेक्चर पहिलं बंक होऊन जायचं. ही गोष्ट मला फार आठवते. मी दुसरी अजून एक माझ्या आठवणीतलं ठिकाण असं एक म्हणता येईल ते की भंडारदारा फुल ऑफ लाईट. तिथे इतके काजवा महोत्सव असला ना की इतके छान वाटतं तिथे, पूर्ण जसं काय क्रिसमस ट्रीज आहे तिथे. झाड भरलेलं असतं काजव्यांनी. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला हा काजवा महोत्सव असतो. काजवा महोत्सव पाहिला ती जागा आणि परफेक्ट कॅफे, ह्या दोन्ही गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही. त्या माझ्या आठवणीतल्या गोष्टी असतील, अविस्मरणीय जागा असतील त्या. धन्यवाद.
1: नमस्कार, माझं नाव श्रीराम आनंद जोशी.

माझ्या आठवणीतल्या दोन जागा, त्यातली पहिली जागा म्हणजे भोसला मिलिटरी स्कूल जी नाशिकमध्ये आहे. तर मला लहानपणीपासून वाटायचं की आपण हॉस्टेलमध्ये राहिलो पाहिजे, तर माझीच अशी मनापासून इच्छा होती. म्हणून मी माझ्या आईबाबांना म्हटलं की मला हॉस्टेलमध्ये टाका. तर मी जेव्हा 16-17 वर्षाचा होतो तेव्हा मी बोललो की मला हॉस्टेलमध्ये टाका. तर माझे आईवडील पण चकित झाले की असं का बरं एकदम अचानक. तर मग त्यांनी पण मला असं हे नाही केलं की नको बाबा, त्यांनी पण माझं ऐकलं आणि मला हॉस्टेलमध्ये टाकलं. तर मी तिथे 6वी, 7वी आणि 8वी हे 3 वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलो आणि ते माझ्या आयुष्यातले सर्वात आनंदाचे क्षण मी तिथे जगलो. ह्या 3 वर्षात मी अनेक गोष्टी शिकलो की आपण कुठे कसं बिहेव केलं पाहिजे, कसं वागलो पाहिजे. सगळी डिसिप्लिन मी तिथे शिकलो कारण की तिथे सगळा डिफेन्स स्टाफ होता मिलिटरी स्कूल असल्यामुळे. आणि तिथे अनेक मिलिटरी ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे शूटिंग रेंज असेल, हॉर्स रायडिंग असेल, स्विमिंग असेल, ऑब्स्टिकल्स असेल, याच्यासोबत अनेक ॲक्टिव्हिटीज असतील, स्पोर्ट्स असतील, हॉकी असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल, बेसबॉल, असं अनेक गोष्टी मी तिथे ह्या 3 वर्षात शिकलो की आपण कोणाशी कसं बोललो पाहिजे, वागलो पाहिजे. मेन म्हणजे डिसिप्लिन असते, तर ती डिसिप्लिन मी प्रामुख्याने शिकलो. माझ्या आयुष्यातली दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे गरुडेश्वर, जी गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यामध्ये स्थित आहे, नर्मदा किनारी. ते स्थान म्हणजे परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची समाधी स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्त परंपरेतले एक खूप मोठी व्यक्ती आहे, म्हणजे साक्षात दत्तावतारच म्हणूयात आपण त्यांना. तर तिथे मी लहानपणीपासून जातो आहे, माझे आजोबा जायचे, माझे वडील जातात अजून पण, आणि मी देखील तिथे जातो. त्या जागेची मला मनापासून ओढ वाटते की आपण तिथे सारखं गेलो पाहिजे, तिथे आपण सेवा केली पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की एव्हरी प्लेस हॅज इट्स ओन पॉवर, तसं मला तिथे जाणवतं. आणि तिथे खूप शांतता मिळते कारण की नर्मदा मैया पण तिथे स्थित आहे, म्हणून तिथे मला एक तिथे वेगळीच ऊर्जा जाणवते.

घराच्या गच्चीवर बसून चांदणं पाहणं, पावसात खिडकीजवळ चहा पिणं, आईसोबत स्वयंपाकघरात गप्पा मारणं, बाबांची वाट पाहत दरवाजात उभं राहणं, या सगळ्या गोष्टी त्या जागांमुळेच सुंदर बनतात. कधी कधी आपण वर्षानुवर्षांनी एखाद्या जागी जातो आणि अचानक तिथला वास, तिथली हवा, तिथलं वातावरण सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करतं. काही जागा या आपल्याला जगायला शिकवतात. जसं की एखादं मंदिर, जिथं गेल्यावर मन शांत होतं. एखादी समुद्र किनाऱ्याची संध्याकाळ, जिथं बसल्यावर वाटतं आयुष्य अजूनही सुंदर आहे. एखादी संगीताची खोली म्हणजेच म्युझिकल रूम, जिथं आपण स्वतःला विसरून जातो. मित्रांनो, आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या जागांमध्ये अडकून राहिलोय. कुणी अजूनही शाळेच्या मैदानात हरवलंय, कुणी जुन्या प्रेमाच्या आठवणीत, कुणी त्या घरात जिथं सगळे एकत्र होते आणि कदाचित मोठं होणं म्हणजे हाच तर प्रवास असतो, जागा मागे सोडत पुढे जाण्याचा. पण खरं सांगू, कधी कधी आयुष्य खूप थकवतं, माणसं बदलतात, आपल्याला समजणारी माणसं कमी होत जातात आणि मग मनाला अचानक एखाद्या जुन्या जागेची आठवण होते. कारण त्या जागा आपल्याला कधी जज नाही करत, त्या फक्त आपल्याला ओळखतात. आपण किती तुकलो होतो, किती एकटे होतो, किती आनंदी होतो, सगळं त्यांना माहिती असतं. आज आपण इतके बिझी झालो आहोत की मोबाईलमध्ये हजारो फोटो आहेत पण क्षण जगायला वेळ नाहीये. आपण जागांमध्ये राहतो पण त्या जागांना अनुभवत नाही. पूर्वी घराच्या गच्चीवर बसून चंद्र पाहायला वेळ होता, आता स्क्रीनवरचे लाईक्स मोजण्यात आणि मोबाईलवर रील्स पाहण्यात रात्र जाते. पूर्वी पावसात भिजताना आनंद मिळायचा, आता पाऊस म्हणजे ट्रॅफिक वाटतो. कुठेतरी आपण जगणं विसरत चाललोय, म्हणून कधी वेळ मिळाला तर पुन्हा एकदा त्या जागांना भेट द्या, त्या शाळेला, त्या जुन्या घराला, त्या रस्त्याला, त्या कट्ट्याला, त्या खिडकीला, जिथं बसून तुम्ही आयुष्याची स्वप्न पाहिली होती. कारण कदाचित त्या जागांमध्ये अजूनही तुमचं एक जुनं निरागस रूप तुमची वाट बघत असेल. आणि कधी कधी स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी एखाद्या जुन्या जागी परत जाणं हे खूप गरजेचं असतं. आयुष्यातल्या काही जागा या नकाशावरच्या ठिकाणांसारख्या नसतात, त्या आपल्या मनात घर करून राहतात. तिथं आपल्या आठवणी श्वास घेत असतात, आपलं बालपण चालत असतं, आपली माणसं हसत असतात आणि आपण त्या जागांमध्ये कुठेतरी कायमचे जिवंत राहतो. म्हणून कधी वेळ मिळाला तर पुन्हा एकदा त्या जागांना भेट द्या, त्या जुन्या शाळेला, त्या रस्त्याला, त्या गच्चीला, त्या खिडकीला, त्या मंदिराला, जिथं बसून तुम्ही कधी मन मोकळं केलं होतं. कारण कधी कधी आपण हरवलेलो नसतो, आपण फक्त स्वतःपासून दूर गेलेलो असतो. आणि स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी एखादी जुनी जागा पुरेशी असते. त्यामुळे या आठवणींच्या पावलांवर चालण्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा.

सो यात सुंदर अशा नोट्ससह कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. पण हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे duty room@ahilyanagar@gmail.com. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.

युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आपण ऐकतात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी आणि स्वर आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा. गुलाम या चित्रपटासाठी

0: कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं हे गीत होतं गुलाम या चित्रपटामधलं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वसुंधरा दास, शिराज उप्पल आणि प्रवीण मणी यांनी गायलेलं हे गीत. नायक चित्रपटासाठी संगीत आहे AR रेहमान यांचं आणि गीतकार आनंद बक्षी.

0: Ja, ja. Adios, amigo.
1: वसुंधरा दास, शिराज उप्पल आणि प्रवीण मणी यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत होतं ए आर रहमान यांचं नायक या चित्रपटासाठी.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? हो मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
1: श्रोतो, निवेदन आहे कृषी आदरात या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी आदरात या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक

डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 02-241-242-3471 आणि 242-3672. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायलं आहे उदित नारायण, साधना सरगम आणि जतीन ललित यांनी जो जीता वही सिकंदर या चित्रपटासाठी, आणि संगीत आहे जतीन ललित यांचं.

श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सुहाना सफर कार्यक्रमात येत्या शुक्रवारी रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया दूरदर्शनच्या वृत्त निवेदिकेपासून मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका असा प्रवास करणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्याविषयी।

0: 100% MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
1: तुम्ही श्रोते, आज रात्री 9 वाजता ऐकूयात कार्यक्रम सुहाना सफर.
2: रामपुर मेरठ और इटावा से संगीत है सोहेल सेन का, बोल है डॉक्टर इरशाद कामिल के. पेश करते हैं हर आशिक के दिल को कुरेदने वाला गाना, कैसा ये इश्क है अजब सा रिस्क है.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटामधलं इरशाद कामिल यांचं गीत. गायलं आहे राहत फतेह अली खान यांनी आणि संगीत आहे सोहली सेन यांचं.

मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटामधलं हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं. गायलं होतं राहत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनी, आणि संगीत होतं सोहली सेन यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं आहे शिव हरी यांनी. डर या चित्रपटासाठी स्वर आहे उदित नारायण.

0: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत होतं डर या चित्रपटामधलं. शिवहरी यांचं संगीत होतं आणि गीतकार होते आनंद बक्षी. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. एक निवेदन आहे, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोतो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा म्हणजेच 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद ढोंबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232 29 29.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल कोकम ठाण, एडमिशन्स ओपन.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ

0: शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
5: श्रोतो, कृषी अदालत या लाइव फोन इन कार्यक्रमासंबंधीचे निवेदन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा कार्यक्रम 100.1 MHz वरून. श्रोतो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपल्यासोबत मी आहे अतुल सातपुते. सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 काही गझल आपण ऐकू शकाल. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात खरीप हंगामपूर्व तयारी आणि नियोजन याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. मिश्र संगीताचा आनंद घेऊ शकाल 7:15 सुगम संगीत 8:35 9:00 सुहाना सफर हा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम स्मृता तळवळकर यांच्यावर केंद्रित आहे. संकलन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 9:30 लोकनाट्य राजाचा भरला दरबार सादर करते गणेश पाटील आणि सहकारी आणि 10:00 वेळ आहे रजनीगंधा कार्यक्रमाची. असे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी. आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:53 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष 6:25 6:30 चिंतन लेखन नवेंदू मराठे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 वेळ आहे कार्यक्रमांच्या रूपरेषेची. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पोस्टमॉर्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:50 त्रिमुखा हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी

0: डॉक्टर पल्लवी भोसले लिखित माहिती. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा गोष्टीकार मुंबई केंद्रावरून 7:25. 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 31 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती अनुषंगानं कार्यक्रम मौजे चोंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखन प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळे यांचं. सादरकर्ते सुदाम बडोळे. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 8:15. 9:30 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 यावेळेत ऐकू शकाल मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, नाट्यसंगीत 10:30. 11:00 मराठी चित्रपट संगीत. आपली गाणी 11:15. मिश्र संगीताचा आनंद घेऊ शकाल 11:30. 12:15 लोकसंगीत. श्रोते, उद्या 12:00 वनिता मंडळ, निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी. 12:00 ते 5 यावेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आमच्या संध्याकाळच्या प्रसारणाची सुरुवात होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युववाणी कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. सूत्रसंचालन कोमल पाटील हिसे आणि सादरकर्ते सुदाम बटोळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड आपण ऐकू शकाल. सादरकर्ते शाहीर आनंदराव सूर्यवंश आणि सहकारी. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये सुरुवातीला. विद्युत कुंपण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ममता पटवर्धन यांची मुलाखत. त्यानंतर खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटोळे. 9:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आणि 10:00 वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाची. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं गिटारवादन राग बागेश्री आणि राग हंसध्वनी. श्रोतो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली तर आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता ऐकूयात काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बशीर बद्री यांची गझल. गायली आहे चंदन दास यांनी आणि संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: बशीर बद्रींची गजल आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं चंदन दास यांचा.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट atmamalikonline.com.
0: श्रोते कार्यक्रमात आता ऐकूयात काही भोपाली यांची गजल. स्वर आणि संगीत आहे जगजीत सिंग यांचा.

पंकज उदासच्या स्वरात ही गजल आहे कतील राजस्थानी यांची आणि संगीत आहे अली घनी यांचं. श्रोतेहो, काही गजल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून संध्याकाळचे 7 वाजता. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष ऐकूयात मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी

0: प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी

0: छापे टाकून 119,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबक नाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या NDAच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया पामेला जैन आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर देखील ऐकता येतील. 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाशी जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर

0: स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेला चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसास्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी पक्षी वेगवेगळे त्याला अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
0: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
1: निश्चितच.
0: सर, याच दृष्टीने जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
1: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निसतं आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात

0: हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल, लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष येत असतात, तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरली, ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो, त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरेशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळ्या शेवा किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते, तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो, त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळत आहे मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असं 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहे, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साहलेर हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एएसआय इकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत, तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर, म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते, तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं त्यांच्या परवानगीनं त्यांच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता

0: जाणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे.
1: पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही, याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील. आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तर ही स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
2: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोतो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. सादर करते सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948
1: म्हणजेच 29 मे 2026.
0: आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी
1: आणि मी अक्षता अन्नदाते
0: आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासात अहिल्यानगर जिल्ह्याचं हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील. तर हा होता हवामानाचा अंदाज.

0: यानंतर ऐकूयात शेतमालाचे आजचे बाजारभाव. आवक क्विंटलमध्ये असून दर प्रति क्विंटलचे आहेत.
1: आंबा आवक 70, 2200 ते 4000 रुपये. लिंबू आवक 14, 5000 ते 7500 रुपये. पपई आवक 7, 800 ते 1200 रुपये. आले आवक 39, 3500 ते 6000 रुपये. बटाटा आवक 389, 1000 ते 1350 रुपये. भेंडी आवक 20, 1750 ते 3250 रुपये. हे होते आजचे शेतमालाचे बाजारभाव.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम जवळ येत आहे आणि याचबरोबर शेताची नांगरणी असेल, पूर्व मशागत असेल, अशी सर्वच प्रकारची कामं आपली सध्या सुरू असतील. म्हणजेच खरीप हंगामाची तयारी आपण आपल्या परीने करत आहोत. पण याचबरोबर कृषी विभागही आपल्यासाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी करत असतो आणि याच अनुषंगानं आज आपण खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी कृषी विभागाची तयारी जाणून घेणार आहोत. मुलाखत आहे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर सुधाकर बोराळे यांची. मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, जशी आपण खरीप हंगामाची आपल्या दृष्टीने तयारी करत असतो, तशाच प्रकारची तयारी आपला कृषी विभागसुद्धा आपल्यासाठी करत असतो. मग त्यामध्ये खतांचं नियोजन असेल, बियाणांचं

0: नियोजन असेल किंवा अभियान एखादं राबवण्यासाठीचं नियोजन असेल, तर अशा सगळ्याच बाबतीमध्ये नियोजनाविषयी सांगत आहेत अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुधाकर बोराळे साहेब. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार
0: सर. एकूणच आज जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत आणि त्याच बाबतीमध्ये शासनाच्या स्तरावरती सुद्धा मोठं नियोजन चालू आहे. तर या शेती क्षेत्राच्या दृष्टीने आता यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे असा एक भीती आहे, तर सध्या पेरणी संदर्भात या एल निनोच्या प्रभावामुळं शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल सर सुरुवातीला?
1: अहिल्यानगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर राज्यातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपण अहिल्यानगर जिल्ह्याकडे बघत असतो. खरीपातलं जर क्षेत्र आपण प्रामुख्यानं बघितलं तर ते साधारणतः 7.5 लाख हेक्टरच्या जवळपास आपला पेरा सरासरी होत असतो. मागील वर्षी जर बघितलं तर सरासरीचे 118% आपल्याकडे पेरणी झाली होती. त्या अनुषंगानं जे काही खरीप हंगाम आहे तो आता अलीकडच्या काळात, पूर्वी इतिहासामध्ये रब्बी पिकांचा जिल्हा म्हणून असं अहिल्यानगर जिल्ह्याची ख्याती होती, पण अलीकडं सिंचन सुविधा तंत्रज्ञान आलं त्याच्यामुळं खरीपाची तोडीस तोड आपल्याकडे पेरणी जिल्ह्यामध्ये व्हायला लागलेली आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर प्रमुख पिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सोयाबीन आहे, कापूस आहे, त्याचबरोबर मका, बाजरी, मूग, उडीद आणि तूर यासारख्या पिकांचा हा उतरता क्रमच आपण म्हणूया. जवळपास आपल्याकडं जर बघितलं तर सरासरी कापसाचं क्षेत्र 1.5 लाख हेक्टरपर्यंत आहे, त्याचबरोबर सोयाबीनसारख्या पिकाचंसुद्धा 1.5 लाख हेक्टरपर्यंत आपल्याकडं पेरा जिल्ह्यामध्ये होत असतो. त्याखालोखाल आता मका पिकाचा कल हा वाढता आहे आणि त्यातून मग बाजरीसारख्या पिकाकडे क्षेत्र कमी होणं, त्याचबरोबर तुरीसारख्या पिकाकडे क्षेत्र कमी होणं असा एक ट्रेंड आपल्याला अलीकडच्या काही वर्षांमध्ये जाणवत आहे. ह्या अनुषंगानं आता शेतकरी बांधवांची त्या पिकाच्या वाणाच्या बियाण्याची मागणी असेल किंवा इतर खतांची औषधांची मागणी असेल, ह्याचबरोबर आपण रब्बी हंगामाचं सुद्धा ह्या टप्प्यामध्ये नियोजन करत असतो. म्हणजे थोडक्यात आता जो काही आपला नियोजनाचा जो टप्पा आहे हा साधारणतः पुढच्या 12 महिन्यांची जी वाटचाल आहे कृषी विभागाची ती या निमित्तानं आपण ठरवत असतो. मग तालुक्यातले आमदार महोदय असतील, तालुक्याच्या स्तरावरच्या बैठका आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतात, त्याचबरोबर जिल्ह्याची बैठक आता नुकतीच आमदार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली झालेली आहे, राज्याची बैठक सुद्धा नुकतीच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडलेली आहे. तर ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यानुसार आपण ज्या काही सूचना आहेत, जे काही धोरणात्मक बाबींमध्ये बदल करायचे असतात, शेतकरी बांधवांची जी काही मागणी आहे, तर क्षेत्र पातळीपासून तर धोरणात्मक पातळीपर्यंत अशा पद्धती ह्यांच्या बैठका आपल्या नियोजनाच्या पार पडत असतात. यातून जे काही इनपुट्स येत असतात, वेगवेगळ्या सूचना येत असतात, त्या राज्याच्या धोरणामध्ये समाविष्ट कृषी क्षेत्रामध्ये आपण करत असतो आणि पुढील 12 महिन्यांची वाटचाल जी काय आहे कृषी विभागाची ती या टप्प्यावरती किंवा ह्या दिवसांमध्ये आपण नियोजन करत असतो. निश्चित अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनुषंगानं कृषी निविष्ट असतील, मग यामध्ये बियाणं आहे, खतं आहे, औषध आहे, यांचं आपण सर्वंकष पद्धतीनं नियोजन करत आहोत आणि कुठल्याही अडचणीशिवाय कुठलीही शेतकरी बांधवांना तोशीस न लागता अतिशय गुणवत्तापूर्ण बियाणं, गुणवत्तापूर्ण खतं आणि कुठलीही त्यांची अडवणूक न होता अशा सगळ्या कृषी निविष्टा त्यांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं नियोजन करत आहोत. एल निनोच्या बाबतीत भारतीय हवामान विभाग असेल, स्कायमेटसारखी खाजगी संस्था असेल किंवा युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर असेल, या सर्व हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या ज्या संस्था आहेत ह्या सगळ्यांनी यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचं सूतोवाच त्या ठिकाणी केलेलं आहे, अंदाज तसा व्यक्त केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण नियोजन करत असताना जे काही कृषी हवामान परिस्थिती समोर ठेवून आणि तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या नजरेसमोर ठेवून आपण वाटचाल करायला घेतलेली आहे. यामध्ये शेतकरी बांधवांच्या समोर जात असताना जी काही कमी कालावधीतली पिकं आहेत, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, यासारख्या पिकांकडे वळण्याबाबतचं आव्हान आम्ही शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत करत आहोत. त्याचबरोबर कमी पाण्यावरती तग धरून राहणारी जी पिकं आहेत, तूर असेल, यासारख्या पिकांचं आम्ही जास्तीत जास्त क्षेत्र वाढवं याकरता शेतकरी बांधवांना आवाहन करत आहोत. तदनंतर खताच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला, यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जाणून आहात की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं आपल्या युरिया आणि DAP सारख्या खतांच्या उत्पादनासाठी आपला देश हा आयातीवरती बहुतांशरित्या अवलंबून आहे. यामध्ये कच्चा माल जो काय आहे, युरिया तयार करण्यासाठी जो नैसर्गिक वायू लागतो हा वायू आपण हर्मुझच्या समुद्रधुनीमधून आयात करत असल्यामुळं त्या ठिकाणी थोडेसे बंधन येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. तथापि यावर केंद्र आणि राज्य शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय ठेवून शेतकरी बांधवांची येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कुठली अडचण होणार नाही या कामी पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही का अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण युरिया आणि DAP या शेतकरी बांधवांची बहुतांशी ज्या 2 ग्रेडला मागणी असते या दोनही खतांचं संरक्षित साठा करण्यासाठीचं नियोजन जवळपास आता आपलं पूर्णत्वाकडं आपण आहोत. युरियामध्ये आपल्या जिल्ह्याला 7000

0: 900 मेट्रिक टनाचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता, तो आपला पूर्ण होत आहे. त्याचबरोबर डी ए पीमध्ये सुद्धा साधारणतः 850 मेट्रिक टनाचा आपल्याला संरक्षित साठा करण्याच्या सूचना होत्या. जवळपास 800 मेट्रिक टनापर्यंत आपला संरक्षित साठा निर्माण झालेला आहे. यावर्षी बफर साठा निर्माण करताना आम्ही तो विकेंद्रित स्वरूपाचा बफर साठा निर्माण केलेला आहे. यापूर्वी जसं आपण बघत होतो की बाबा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी असेल तो एका ठिकाणी सगळा संरक्षित साठा किंवा 2 ते 3 ठिकाणी संरक्षित साठा निर्माण केला जायचा. पण भौगोलिकदृष्ट्या त्या तालुक्याच्या जी काही प्रमुख जी गावं आहेत, आठवडे बाजारची जी गावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गोडाऊन्स यावेळेस भाडेतत्वावरती घेतलेले आहेत. आणि त्याबरोबर आम्ही समन्वय साधून भौगोलिकदृष्ट्या सर्वदूर म्हणजे अकोलेसारखा दुर्गम भाग नजरेसमोर ठेवूनही त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. शेंडी असेल, राजूर असेल, त्याचबरोबर समशेरपूर असेल, कौतुळ असेल, किंवा इकडं चापडगाव असेल, बोधेगाव असेल, म्हणजे जी रिमोट ज्याला म्हणतो दुर्गम जी काही गावं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही संरक्षित साठा डी ए पी आणि युरियाचा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना जवळच्या गावांमध्ये वाहतुकीचं अंतर कमीत कमी लागून खर्च कमी यावा याकरता विकेंद्रित स्वरूपाचे साठे आम्ही निर्माण केलेले आहेत. आणि संरक्षित साठ्याची परिस्थिती आपली अतिशय उत्तम आहे. आता बफर साठ्या व्यतिरिक्तचा जो काही युरिया आणि डी ए पी कृषी सेवा केंद्रांच्या तिथं विक्रीसाठी ठेवायला जो लागतो तर त्याच्याबाबतसुद्धा ज्या काही वेगवेगळ्या रासायनिक खत कंपन्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख विक्री असते, यामध्ये आर सी एफ असेल, इफको असेल, जुवारी असेल, या सगळ्या खत कंपन्यांबरोबर आम्ही समन्वय ठेवत आहोत. माझ्या अध्यक्षतेखाली बियाणे कंपन्या असेल किंवा रासायनिक खत कंपन्या असतील यांच्या बैठकाही झालेल्या आहेत. केवळ आपण यावरती न थांबता माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा खत कंपन्यांची आढावा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये लिंकिंग न करण्याबाबतच्या सक्त सूचना देखील आपण खत कंपन्यांना देत आहोत. यामध्ये शेतकरी बांधवांचा लिंगिंगच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी त्यांना कोण अडवणूक करत असेल त्यांच्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी त्यांनी पुढे यावं याकरता प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी आम्ही एक स्टिकर लावायला घेतलेले आहेत. त्याचा शीर्षकच असं आहे का लिंकिंगला नाही म्हणा. आणि त्याखाली शेतकरी बांधवांना जर कृषी सेवा केंद्र चालक अडवणूक करत असेल, लिंकिंगचा जर आग्रह धरत असेल, तर ह्या बाबतीत तक्रार कुठे करायची त्या स्टिकरवरती स्पष्टपणे सर्वांना दिसेल अशा अक्षरामध्ये तो दूरध्वनी क्रमांक सुद्धा आमचे जे काही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत त्यांचे दूरध्वनी क्रमांक संपर्कासाठी नमूद केलेले आहेत. शेतकरी बांधवांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपल्याला जर कोण अडवणूक करत असेल आणि अनावश्यकरित्या आपल्याला काही गोष्टी खरेदी करण्याची जर कोण सक्ती करत असेल तर तक्रार करायला आपण निश्चित पुढे या. आमच्या गावातील सहायक कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्ह्याचं कार्यालय असेल या ठिकाणी आपली तक्रार आपण मांडावी, तिला निश्चितच निराकरण केलं जाईल. अशा पद्धतीनं खताच्या बाबतीत सुद्धा आपण नियोजन करायला घेतलेलं आहे. कापूस आणि सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत सुद्धा मुबलक प्रमाणात आपल्याकडे ह्यावर्षी दोनही पिकांचं बियाणं उपलब्ध आहे. ह्या मेजर पिकांचं उल्लेख करण्यामागचं कारण असं आहे की साधारणतः 1.5 लाख हेक्टर प्रत्येकी ह्या दोन पिकांचं क्षेत्र आपल्याकडे असतं. शेतकरी बांधवांची ठराविक एखाद्या वाहनासाठी मागणी येण्याची शक्यता असते, तर यावर्षी पुरेपूर शेतकऱ्यांना आवश्यक तितक्या प्रमाणात आवश्यक त्या वाहनाचं मुबलक प्रमाणातलं बियाणं उपलब्ध होईल हे असं आम्ही सुनिश्चित यावर्षी केलेलं आहे. विशेष करून कापूस बियाण्याची पाकिटं सुद्धा यावर्षी 1 जून नंतर शेतकरी बांधवांना लागवड करता येणार आहे. आणि यामुळं या सगळ्या पाकिटांची मुबलक उपलब्धता होईल अशा पद्धतीनं बियाण्यांच्या कंपन्यांच्या आढावा बैठका घेऊन समन्वय तसा आम्ही केलेला आहे.
1: निश्चित सर, प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून आपण हे नियोजन केलेलं आहे. सर, आता कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकरी बांधवांकडून बऱ्याच वेळा काही त्रुटी राहून जातात किंवा कृषी निविष्ठा खरेदी करताना त्यांनी काय काळजी घ्यावी, तर या संदर्भात आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्रातून कुठली निविष्ठा असो, बियाणं असतील, खतं असतील, औषधं असतील, त्याचं बिल मात्र प्रथम प्राधान्यानं ते घेतलं पाहिजे. बिलावरती दुकानदाराची सही, शिक्का, त्याचबरोबर आपली सही ही करायची आहे आणि बिल त्या ठिकाणी आपल्याकडं अतिशय काटेकोरपणे ते जतन करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर बियाण्याचे जे काही पाकिट असेल, पिशवी असेल किंवा जी काही बॅग आहे ती सुद्धा जतन त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. पेरतीवेळी ज्यावेळेस आपण बियाण्याची बॅग फोडणार आहोत, पिशवी फोडणार आहोत, तर ती खालच्या बाजूनं फोडायची आहे जेणेकरून त्या बियाण्याच्या पिशवीसोबतचा जो वरच्या बाजूला जो काही टॅग असतो तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जतन करून ठेवला जाईल. अशा पद्धतीनं खालच्या बाजूनं बियाण्याची पिशवी फोडायची आहे. तसंच यावेळेचं विशेष आव्हान मला शेतकरी बांधवांना असं करायचं आहे का पेरणीपूर्वी साधारणतः आपल्याकडे शेतकरी बांधवांमध्ये एक ट्रेंड आहे का 15-3 वार आधी आपण बियाणं खरेदी करत असतो पेरणीपूर्वी. हा जो काही आधीचा कालावधी आपण बियाणं बाजारातून खरेदी केल्यानंतर घरी नेल्यानंतर ते सावलीच्या ठिकाणी आपण ते ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर थाप्प्या ज्यावेळेस आपण लावतो बियाण्याच्या पिशवींची किंवा त्यात विशेष करून सोयाबीन सारखं जे की अतिशय उगवण शक्तीला संवेदनशील असलेलं पीक आहे, तर सोयाबीनच्या बियाण्याची बॅग ही ती आदळापट करणार नाही. मजुरांवरती आपण थोडंसं जरा लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस ट्रॅक्टरमधून किंवा वाहनामधून जे काही आपण बियाणं घरी आणतो तर ते गोण्यांची आदळापट होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. जसं एका वेळी गोणे जरी आपटल्या पण तर साधारणतः सोयाबीनमध्ये 6 ते 8% उगवण शक्तीचं प्रमाण कमी होत असल्याचं संशोधनाच्या अंती सिद्ध झालेलं आहे. अतिशय संवेदनशील

0: असतं. त्याचबरोबर थप्पी लावताना 6 थरांपेक्षा जास्त थर त्या बियाण्याच्या आपण लावायचे नाही येतं, ही एक काळजी आपण काटेकोरपणे घेतली पाहिजे. त्याचबरोबर तर आपल्याला त्याचं छोटंसं जर छिद्र पाडून जर काही नमुना जर बाजूला काढता येत असेल तर तो आपण काढला पाहिजे. वंजुळभर जर बियाणं आपण बाजूला काढलं तर घरच्या घरी कुठलंही पीक असो, सोयाबीन असो, मूग असो, उडीद असो, मका असो, बाजरी असो, कुठल्याही पिकाचे 100 दाणे आपण बाजूला घेतले. जशी आपण ठिपक्याची रांगोळी काढतो 10 बाय 10 उभे 10 ठिपके आणि आडवे 10 ठिपके अशा पद्धतीने दाणे आपण ओल्या गोणपाटावरती ठेवायचे आहेत आणि त्याची गुंडाळी करून जिथं आपला माठ असतो किंवा जिथं आपण दिवसातून 2-3 वेळा पाणी त्याला त्या गोणपाटाला वरून आपण देऊ शकतो, जेणेकरून त्या गोणपाटाला ओलावा त्या ठिकाणी टिकून राहील. आणि मग जे काही आत आपण जे दाणे टाकले त्यातले 8 ते 10 दिवसानंतर ते गोणपाट किंवा त्याची जी काही गुंडाळी आपण केलेली असते ती आपण काढायची आणि त्यातून मोड आलेले दाणे 100 पैकी किती दाण्यांना मोड आले हे जर मोजले तर आपल्याला त्या लॉटची किंवा त्या बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासता येते. आणि निश्चित मला आव्हान यावेळेस करायचं आहे की आपणही घरबसल्या उगवण क्षमता कशी करायची याबाबतचं आमचे जे काही क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडे आपण संपर्क करा. तेही आपल्याला याबाबतचं मार्गदर्शन इत्थंभूत पद्धतीनं तपशीलवार करतील.
1: नक्की सर, शेतकरी बंधू नक्कीच आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. सर, जर आपल्याला वेळेत खतं जर उपलब्ध झाले नाहीत किंवा काही आपल्याला पर्यायी खतं याच्यामध्ये काही वापरता येतील का, तर या संदर्भात काय सांगा?
0: खूप चांगला प्रश्न आपण विचारला. या ठिकाणी मला नमूद करायला लागेल की महाविस्तार AI नावाचं राज्य शासनानं एक ॲप, ह्या महाविस्तार AI ॲपचा जर आपण कोण वापर केला असेल किंवा कोणाचं करायचं राहिलं असेल तर ते नितो आवर्जून केला पाहिजे. ह्या ॲपमध्ये खत मात्रा गणक फर्टिलायझर कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतो आपण तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जमीन आरोग्य पत्रिका त्याच्यावरून काढलेला जो सुपिकता निर्देशांक आहे तो सुपिकता निर्देशांकसुद्धा आपल्या गावचं काय आहे हे आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. आपल्या शेजारच्या किंवा परिसरामधल्या कृषी सेवा केंद्रामध्ये एखादी खताची ग्रेड जर उपलब्ध नसेल, समजा तिथं 1846 DAP सारखं खत जर नसेल आणि तिथं 20-0 सारखं खत असेल किंवा DAP आपल्याला पाहिजे होता पण त्या दुकानामध्ये DAP ऐवजी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट जर उपलब्ध होत असेल तर त्यावेळेस हे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट किती प्रमाणात वापरलं पाहिजे हे त्या शेतकरी बांधवांना त्याच्या समजेल अशा भाषेमध्ये सुविधा त्या महाविस्तार AI नावाच्या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा झाला युरिया आणि DAP खूप मोठी मागणी असते. ह्या ग्रेड जर दुकानात उपलब्ध नसतील तर काय करता येऊ शकतं तर फर्टिलायझर कॅल्क्युलेटर खतं मात्र गणक जो काही त्या ॲपमध्ये आहे त्याचा अवलंब करून त्याचा वापर करून शेतकरी बांधवांना हे कळू शकतं की बाबा पर्यायी खतं आपण कुठली वापरली पाहिजे. हा एक पार्ट झाला. दुसरं याच्यामध्ये हिरवळीची खतं असतील त्याचबरोबर इतर जे काही सेंद्रिय पद्धतीनं जे काही पारंपरिक पद्धतीची जी आपली खतं आहेत शेणखत असेल ह्या सगळ्या खतांच्या गुणवत्ता कशा राखल्या पाहिजेत आपण त्याच्याबाबत अवेअरनेस असेल किंवा त्याच्याबाबत जाणीव जागृती निर्माण करणं असेल तसंच युरियासारख्या खताला अमोनियम सल्फेटचा पर्याय देणं असेल ह्या सगळ्या गोष्टी सध्या कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत या आपण हाती घेत आहोत आणि मला खात्री आहे का शेतकरी बांधवसुद्धा सक्रियपणे त्यांच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या क्षेत्रीय पातळीवरती काम करणाऱ्या ज्या आमचा स्टाफ आहे त्यांना त्या विचारतील आणि पर्यायी खतांचा अवलंब जर आपण केला तर तो निश्चितच आपल्याला जे काही आपली अडवणूक होत असते किंवा आपली अडचण होत असते त्या अडचणीच्या काळामध्ये पर्यायी खतांचा पर्याय आपण निश्चितच तपासला पाहिजे, वापरला पाहिजे, जेणेकरून आपलं पीकही जोमदार त्या ठिकाणी राहील आणि विषमुक्त शेतीकडे आपल्याला जाता येईल. तर हा एक पार्ट झाला. दुसरं ह्याच्यामध्ये वापर करत असताना तो रासायनिक खतांचा संतुलित अवलंब फार होणं गरजेचं आहे. मग याच्याकरता जमीन आरोग्य पत्रिका ह्यावर्षी आम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये 10,100 माती नमुने तपासण्याचं उद्दिष्ट हे खरीप हंगामामध्ये केवळ आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. रब्बी हंगामाचा लक्ष्यांक आपलं उद्दिष्ट आपल्याला वेगळं येईल. तर 10,000 नमुने आम्ही जिल्हाभरातले तपासणार आहोत. त्या त्या परिसरामधले जमीन आरोग्य पत्रिका या निमित्तानं शेतकरी बांधवांना आम्ही देणार आहोत आणि मग ह्या ज्या काही जमीन आरोग्य पत्रिका शेतकरी बांधवांना दिल्या जाणार आहेत त्यावरून त्या गावचा जमीन सुपीकता निर्देशांक किती आहे आणि मग त्या गावातील जो काही पीक पद्धती आहे क्रॉपिंग पॅटर्न ज्याला आपण म्हणतो त्या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी युरिया किती वापरायचा, DAP किती वापरायचा, 10-26-26 सारखं खत किती प्रमाणात वापरायचं, त्याचा डोस कमी करायचा का जास्त करायचा हे इत्यंभूत माहिती त्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे की आपले गाव पातळीवरती कार्यरत आहेत ह्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून वरेमाप खर्चही त्या ठिकाणी होणार नाही, प्रदूषणही त्या ठिकाणी होणार नाही. जेवढं पिकांना आवश्यक आहे त्या जमिनीच्या पोतानुसार खतं देणे हे तत्व आपण सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे आणि यातून जसं आपण मागाशी म्हणाला की बाबा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा काही अडचणी आहेत तसंच खतांच्या उपलब्धतेबाबतही मर्यादा आहेत ह्या पार्श्वभूमीवरती संतुलित वापर करणं जमीन आरोग्य पत्रिकाचा अवलंब करून तो वापर केला तर मला असं वाटतं निश्चित चांगलं उत्पन्नही मिळेल आणि जो काही जास्तीचा जो उत्पादन खर्च होतो

0: त्या ठिकाणी अटकाव बसेल.
1: नक्कीच सर. महाविस्तार ॲप असेल किंवा जमीन आरोग्य पत्रिका असेल, अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी एक तंत्रज्ञानाचं दार उघडं केलेलं आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला किती गरज आहे आणि ती गरज आपण कशातून भागवू शकतो अशा पर्यायी त्यांना त्याच्यामधून शोधता येणार आहे. सर, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपलं राज्य हे खरंच आघाडीवर आहे. शेतकरी बांधवांना तंत्रज्ञान प्रचार प्रसारासंदर्भामध्ये हे अभियान काही राबवलं जात आहे का, काय सांगाल सर?
0: यावेळेचं नियोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण दरवर्षी खरं तर खरीप हंगामपूर्व किंवा रब्बी हंगामाचं नियोजन आपण करत असतो पारंपरिकरित्या, पण ह्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळेस शेतकरी बांधवांच्या समोर जिल्ह्यातल्या जाताना आपले कृषी विभागाचे जे काही सहायक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, ही सर्व मंडळी 25 विविध प्रकारचे आम्ही मोहिमा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे त्याची एक मोहीम आहे, तसं बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करावी, कुठली औषधं वापरावीत किंवा जैविक खतं जर तुम्हाला वापरायची असतील तर ती कुठल्या कुठल्या स्वरूपाची, कुठल्या पिकांकरता वापरली पाहिजे, किती प्रमाणात वापरली पाहिजे, तर ह्याचंही मार्गदर्शन आम्ही त्यामध्ये करणार आहोत. ऊस व पाचट व्यवस्थापन सारखं एक मोहीम आहे. त्याचबरोबर एल निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा टंचाई परिस्थितीमध्ये फळबागा कशा वाचवाव्यात ही एक मोहीम आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जातोय. आपल्याकडे कापसाचं क्षेत्र आहे, बोंडअळी व्यवस्थापन कशा पद्धतीनं उत्कृष्टरित्या करता येईल ही एक मोहीम आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जातोय. फळबाग लागवडीमध्ये CRA तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करता येईल हा एक विषय आम्ही शेतकरी बांधवांच्या समोर घेऊन जात आहोत. बायोचार निर्मितीचा कल शेतकरी बांधवांमध्ये वाढतोय. बायोचार निर्मिती केल्यानंतर सेंद्रिय कर्बाचं जमिनीतलं जे काही प्रमाण आहे ते वाढीस लागतं. या बायोचारच्या संदर्भातली सुद्धा मोहीम ती सुद्धा आम्ही आयोजित करत आहोत. जसं मगाशी मी उल्लेख केला, महाविस्तार AI ॲप जे की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावरती काम करतं, राज्य शासनानं पुढाकार घेऊन मोफत स्वरूपामध्ये हे तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे, त्याचं विमोचन करण्यात आलेलं आहे. ह्या ॲपचा जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, ॲपचे वापरकर्ते वाढावेत, तीसुद्धा मोहीम आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे. याचबरोबर आपल्या पिकांच्या भोवती सापळा पिकांची लागवड करणे, त्याची जाणीव जागृती निर्माण करणं, जेणेकरून कीड रोगांच्या प्रादुर्भावावरती नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. हिरवळीच्या खतांच्या निर्मितीसारखं असेल किंवा बायो फर्टिलायझर असतील, पेस्टिसाईड असतील, याच्याकरता बांधावरती फार्म लॅब स्थापित करणं ही एक मोहीम आम्ही यावेळेस घेतोय. हुमणी कीड व्यवस्थापन याच्याबाबतची सुद्धा मोहीम, अशा वेगवेगळ्या 25 प्रकारच्या मोहिमा आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जाणार आहोत. यामध्ये अतिशय कालबद्ध पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. मे महिन्यामधले कुठल्या मोहिमा घ्यायच्या आहेत, एप्रिल महिन्यामध्ये कुठल्या मोहिमा घ्यायच्या आहेत, जूनमध्ये कुठल्या घ्यायच्या आहेत, जुलैमध्ये कुठल्या घ्यायच्या आहेत, ऑगस्टमध्ये कुठल्या, वर्षभराचं नियोजन ह्या 25 मोहिमांच्या अवतीभोवती आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण की यातल्या काही मोहिमा बघितल्या फळबाग लागवडीसारखी, तर ही वर्षभर चालणारी मोहीम आहे. किंवा कृषी प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जी मोहीम आहे ती एका कुठल्या ठराविक हंगामामध्ये न मर्यादित न राहता ती वर्षभर चालू शकते. तर अशा काही मोहिमा 12 महिन्यासाठीच्या आहेत आणि काही मोहिमा या हंगामी स्वरूपाच्या आहेत. तर आजच्या घडीला मला सांगायला हरकत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये आजवर जवळपास 15,779 मोहिमा घेतलेल्या आहेत. हे आजवर मोहिमांच्या दरम्यान जवळपास 2,54,313 शेतकऱ्यांनी हजेरी दर्शवलेली आहे आजच्या घडीला. हा, मेच्या साधारणतः आपण दुसऱ्या 15 वाड्यात आहोत आणि ही आकडेवारी अतिशय गुणवत्तापूर्णरित्या मॉनिटर केली जाते. जे काही आपले सहायक कृषी अधिकारी आहेत हे महाकृषी ॲपचा वापर करतात आणि ती मोहीम ज्यावेळेस चालू असते, आपला क्षेत्रीय कर्मचारी ज्यावेळेस शेतकरी बांधवांना समोर बसलेल्या मार्गदर्शन करत असतो, तर उपस्थितांचे छायाचित्रसुद्धा अक्षांश रेखांशसहित त्या ॲपवरती अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि सिस्टीमला ॲपच्या किंवा त्या पोर्टलला 10 कमी जर शेतकरी असतील तर ते फोटो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होत नाही. म्हणजे जेणेकरून लोकांचा सहभाग जास्तीत जास्त व्यापक स्वरूपात तो असावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कृषीच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचावं, अशा पद्धतीनं तंत्रज्ञानावरती बेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावरती काम करणारं ते ॲप्लिकेशन आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे क्षेत्रीय कर्मचारी याच्यात सकारात्मकरित्या हा सगळा विषय घेऊन अतिशय उत्साहानं हिरिरीनं ह्या मोहिमा पुढे नेत आहेत. आणि शेतकरी बांधवांचा सुद्धा आम्हाला जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही, प्रति मोहीम सहभागी शेतकरी संख्या जी काय, ह्या सगळ्या 15,000 मोहिमांमध्ये सरासरी 16 शेतकरी एका मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आजवर उपस्थित राहिलेले आहेत. सर्वंकष आणि मॉनिटरिंगच्या टप्प्यावरती सुद्धा, म्हणजे संनियंत्रण ज्याला म्हणतो आपण, ते अतिशय गुणवत्तापूर्ण पद्धतीनं आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण ते करत आहोत.
1: नक्की सर, शेतकरी बांधवांचा उत्साह वाढवणारा अशी माहिती आपण दिलेली आहेत. वेगवेगळ्या मोहिमा असतील, अगदी हुमणी किडीच्या नियंत्रणापासून तर अगदी खत आणि पाणी व्यवस्थापन किंवा कीड रोगाच्या प्रत्येक टप्प्यावरती कृषी विभाग शेतकरी बांधवांना आज मदतीला उपस्थित आहे. सर, विद्यापीठाची अशी शिफारस आहे की एकात्मिक पद्धतीची शेतकरी बांधवांनी शेती करायला हवी आणि याच दृष्टीने थोड्याफार प्रमाणात का होईना फळबाग लागवडीच्या शिफारशी असतात. तर मग फळबाग लागवडीच्या संदर्भात काही नियोजन, काही योजना आपल्या जिल्ह्यामध्ये काही राबवल्या जात आहेत का यावर्षी, काय सांगा?
0: राज्य शासनाच्या पुढाकारानं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे.

0: जे बहुभूधारक शेतकरी आहे किंवा मगरारोह्यू अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतात असे सर्व शेतकरी बांधव हे भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये सहभागी होऊन फळबाग लागवड आपल्या शेतामध्ये करू शकतात. दुसरी जी योजना आहे जी मगाशी सांगितली मी मगरारोह्यू अंतर्गत आपल्याला फळबाग लागवड हा दुसरा पर्याय. दुसरा जो पर्याय मगरारोह्यू अंतर्गत फळबाग लागवडीचा हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. सर्वसाधारण प्रकार वर्गातील जर शेतकरी असेल तर त्याला 2 हेक्टरच्या आत त्याचं क्षेत्र असलं पाहिजे, तो अल्पभूधारक असला पाहिजे. SC ST प्रवर्गातील बहुभूधारक शेतकरी ज्यांचं धारणा क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे असे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी सुद्धा मगरारोह्यू अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकतात. या शेतकरी बांधवांच्या साठी सुद्धा आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. गुगल फॉर्मची आम्ही एक निर्मिती केली होती आणि ह्या गुगल फॉर्मवरून आम्ही जो काही कृषी विभागाचा व्हॉट्सअप चॅनल आहे ह्या व्हॉट्सअप चॅनलला जिल्हाभरातले जवळपास 43,000 शेतकरी फॉलो करतात. या व्हॉट्सअप चॅनलमार्फत एका क्लिकवरून आम्ही तो गुगल फॉर्म जिल्हाभरातल्या शेतकरी बांधवांपर्यंत तो पोहोचवला आणि आपल्याकडं मोबाईल पेनिट्रेशन खूप गाव पातळीपर्यंत ग्रासरूट लेवलपर्यंत ते झालेलं आहे. ही एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बाब होती आणि मग मोबाईलवरती घर बसल्या शेतकरी बांधवांना तो गुगल फॉर्म भरून ह्या योजनेमध्ये ते इच्छुक असल्याचं, त्यांना कुठल्या पिकाची लागवड करायची आहे, कुठलं वाहन त्यांना आवश्यक आहे, त्याचबरोबर त्यांचं लागवडीचं अंतर किती असणार आहे, त्यांचं गाव, त्यांचा मोबाईल क्रमांक, ह्या सगळा तपशील हा आम्ही गुगल फॉर्मच्या द्वारे दाखल करून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की आजच्या घडीला जवळपास 3,843 शेतकऱ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा इच्छुक असल्याबाबतचा अर्ज हा कृषी विभागाकडे सादर केलेला आहे. आम्ही एक्सेल शीट सगळ्या त्या तालुका कृषी अधिकारी स्तरावरती त्या शेअर केलेल्या आहेत. लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच त्या त्या गावातले सहाय्यक कृषी अधिकारी मोबाईल नंबर, कारण की आपण ऑलरेडी शेतकरी बांधवांचा गुगल फॉर्मवरून दाखल करून घेतलेला आहे, आमचे सहाय्यक कृषी अधिकारी या सर्व शेतकरी बांधवांना संपर्क साधतील. त्यांचे जे काही अंदाजपत्रक आहेत ते तयार करून घेतील, त्याला मान्यता घेतील आणि शेतकरी बांधवांना मगरारोह्यू अंतर्गत फळबाग लागवडी ह्या योजनेमध्ये विनासायास घरबसल्या पद्धतीनं सहभागी होता येईल.
1: नक्कीच सर, नक्कीच. कृषी विभाग तर आमच्या बहुतेक अपेक्षा पूर्ण करताना आम्हाला दिसतो आहे, पण आपल्याही काही शेतकरी बांधवांकडून अपेक्षा असणार आहेत किंवा आपणही काही आवाहन शेतकरी बांधवांना करू इच्छित असाल तर आपण काय आवाहन कराल, काय सांगा?
0: 2 प्रमुख बाबी आहेत. एल्निनोच्या पार्श्वभूमीवरती जे काही सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचं भाकीत हे भारतीय हवामान विभाग असेल किंवा इतर यंत्रणांनी व्यक्त केलेलं आहे, ह्या पार्श्वभूमीवरती कमी कालावधीतली जी पिकं आहेत ती आपण घेतली पाहिजे. यामध्ये मूग आहे, उडीद आहे, बाजरी आहे, यासारख्या पिकांचा आपण अवलंब केला पाहिजे. तसंच जे काही आपल्याकडं जवळपास आपण जिल्ह्यामध्ये बघतो 55,000 हेक्टरपर्यंत आपलं फळबाग लागवडीखालचं क्षेत्र आहे, ही आपली खूप मोठी लांबची असेट आहे. ती कुठल्याही पद्धतीत आपल्याला ह्या टंचाई परिस्थितीमध्ये वाचवायची, तिचं संरक्षण करायचं आहे. जरी थोडी पाण्याची जरी टंचाई त्या ठिकाणी असली तरी फळबाग वाचवण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. हा एक माझा एल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांना आव्हान करायचं होतं. दुसरा मुद्दा, जागतिक स्तरावरती जी काही दोलायमान जी परिस्थिती आहे, युद्धजन्य जी परिस्थिती आहे, ह्या पार्श्वभूमीवरती रासायनिक खतांचा वरेमाप वापर जो काही आपण करत आहोत तो आपण टाळला पाहिजे. जमीन आरोग्य पत्रिका आपण आपल्या जमिनीची काढली पाहिजे. माती नमुना आपण प्रयोगशाळेतून तपासून घेतला पाहिजे. जितकी आवश्यक खतं आहेत त्याचाच आपण तेवढाच प्रमाणात वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या उत्पादन खर्चातही बचत होईल, प्रदूषणही टाळता येईल आणि आपली जे काही आपल्याला अडवणूक केली जाते ती सुद्धा त्याला आपल्याला अटकाव करता येईल. निश्चित जे काही आपल्या खरीपाच्या मोहिमा मी जसं याच्यात सांगितलं मुलाखतीमध्ये 25 विविध प्रकारच्या मोहिमा आपण आयोजित करत आहोत, शेतकरी बांधवांना विनंती करतो, आवाहन करतो सक्रियपणे ह्या सर्व मोहिमांच्या मध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे. आपल्या शंका, तंत्रज्ञान आपल्याला कुठलं आवश्यक आहे ह्या सगळ्या बाबींच्या शंका निरसन आपण जे सहाय्यक कृषी अधिकारी किंवा क्षेत्रीय कर्मचारी जे काही मोहिमा आयोजित करतायत त्या दरम्यान आपले प्रश्न उपस्थित करावेत. निश्चित शंकांचं निरसन करायला कृषी विभाग बांधील आहे. असाच सकारात्मक प्रतिसाद हा कृषी विभागाला मिळत राहील हेच या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो.
1: नक्की सर, जाता जाता आपला मोबाईल नंबर आपण शेतकरी बांधवांना देऊयात, काही अडचण असेल तर ते आपल्याला संपर्क करू शकतील.
0: निश्चितच, मला जो काही आता मी सगळ्यांच्या सोबत जो काही भ्रमणध्वनी क्रमांक माझा मोबाईल नंबर जो काही शेअर करणार आहे हा इथून पुढच्या कालावधीमध्ये माझी जरी बदली झाली तरी येणारे जे कोण जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे तोच संपर्क क्रमांक असणार आहे. हे केवळ जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्याच बाबतीत नाही तर गाव पातळीवरचे जे सहायक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, त्यांच्यावरती काम करणारे मंडळ कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, ह्या सर्व लोकांच्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेत यांना मोबाईल क्रमांक शासकीय दिलेले आहेत. म्हणजे आपल्या गावातल्या सहायक कृषी अधिकाऱ्यांची जरी उद्या बदली झाली किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांची जरी बदली झाली मोबाईल क्रमांक मात्र तोच राहणार आहे. व्यक्ती त्या ठिकाणी जरी बदलून गेली किंवा ती जरी रिटायर झाली तर मोबाईल क्रमांक मात्र तो तसाच राहणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी

0: किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याकडे जतन करून ठेवा. माझा जो काही नंबर आहे तो मी देत आहे. उद्या जरी माझी बदली झाली तरी येणाऱ्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा आपण त्याच संपर्क क्रमांकावरून संपर्क साधू शकता.
1: आपल्याला जर त्यांच्याशी काही संपर्क करायचा असेल किंवा त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 91-85-21-6001. पुन्हा एकदा 91-85-21-6001. बोराळे साहेब, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना जे विस्तृत मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही मुलाखत आम्ही पुन्हा

0: पंच्याऐंशी एकवीस 6001. पुन्हा एकदा 91 85 21 6001. बोराळे साहेब, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना जे विस्तृत मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
0: त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसान वाणी कार्यक्रमात आपण माहिती घ्याल विद्युत कुंपण याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय इथल्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार.
1: तसंच खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयीची मुलाखत ऐकू शकणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी
0: आणि मी अक्षता अन्नदाते
1: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटोळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. श्रोतेहो, एक निवेदन आहे. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स नेहमीचेच 0241-242-34-31 आणि 242-36-72.
1: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
5: टँजेरीन. खूप गोड असतं, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता कर जाऊ.
4: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
5: का?
4: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
5: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
6: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
7: काय झालं?
8: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली आहे.
7: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
8: हो ना,
7: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
8: कुठे भेटतील त्या?
7: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
8: आणि फोन नंबर
7: 93-72-99-29-36.
8: 93-72-99-29-36.
9: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद,

0: तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, नातं निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो. पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा. यासाठी ही काव्यपंक्ती पुरेशी आहे.
3: परिंदों में फिरका परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे, कभी मस्जिद पे जा बैठे.
4: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूयात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ

व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली, तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%वरून 76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90

0: टक्केच पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहाँ भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या प्रसारणात श्रोतेव आपलं पुन्हा स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हसन रिझवी यांची ही गझल. स्वर आणि संगीत आहे गुलाम अली यांचा.

0: हसन रिझवी यांची ही गजल आपण ऐकली, गायली होती गुलाम अली यांनी.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांचे गीत. गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी, आणि संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोत्यो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात फैज अनवर यांचं हे गीत. गायलं आहे सोनू निगम यांनी आणि या गीताला संगीत आहे साजिद वाजिद यांचं.

कविग्रेस यांची रचना आपण ऐकतात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आस्वरात. निवडुंग या चित्रपटासाठी संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी FM सेवेचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाले आहेत. आता ऐकूयात सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुहास तपस्वी यांची रचना, आशिष मुजुमदार यांचं संगीत आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिरा संत यांची रचना पद्मजा फिणाणी जोगळेकर यांच्या स्वरात। संगीत आहे गिरीश जोशी यांचं।

श्रोते आपण गदात पद्मजा आफिन आणि जोगळकर यांच्या स्वरात इंदिरा संत यांची ही रचना. संगीत आहे गिरीश जोशी यांचं. श्रोते, याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:45 आहेत. आता ऐकूयात समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या सुहाना सफर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया एका अष्टावधानी व्यक्तिमत्वाविषयी, ज्यांचा स्टेजवरचा, कॅमेरा मागचा आणि कॅमेरा समोरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत.
1: 72 सालापासून आतापर्यंत. आणि गंमत तीच आहे की अजूनपर्यंत याच फील्डमध्ये राहण्याचा उत्साह आहे. अजूनही एकही दिवस किंवा एकही क्षण असं वाटत नाही की चला आता बास झालं, कंटाळा आला. रोज सकाळचा दिवस सुरू होतो तो काहीतरी नवीन घेऊन, काहीतरी नवीन कल्पना घेऊन, कारण हे शेवटी क्रिएटिव्ह वर्ल्ड आहे. आणि ह्याची सवय कॅमेराची आणि रसिकांची ती तर सुटतच नाही.
2: मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.
0: श्रोते हो, अशा या प्रतिभावान व्यक्तिमत्वाचा कॅमेरा समोरचा प्रवास सुरू झाला तो दूरदर्शनवर बातम्या देण्यापासून. त्यानंतर मग छावा या ऐतिहासिक नाटकापासून रंगभूमीवर पदार्पण, मग मालिका, चित्रपटांमध्ये अभिनय, नंतर दिग्दर्शिका, निर्माती आणि नाईलाजानं बनलेली प्रोड्युसर, असं थक्क करणारं आणि आपल्या सामर्थ्यानं संकट पेलणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे स्मिता तळवलकर.

त्यामुळे कॉलेजमध्ये नियमित हजेरी लावणं ही बाब त्यांच्या बाबतीत जराशी कमीच होती. त्यातही कधी कधी कॉलेजला दांडी मारून मॅटिनी शो पाहायला जाणं हा उद्योगही चालू होताच. श्रोते हो, असं सगळं असताना एके दिवशी नेमक्या स्मिता तळवलकर कॉलेजमध्ये हजर झाल्या आणि कॉलेजचा प्यून तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलंय असा निरोप घेऊन आला. आता मात्र आपल्याला बोलणी खावी लागणार अशी मनाची तयारी करून स्मिता तळवलकर ऑफिसमध्ये पोहोचल्या. ऑफिसमध्ये विश्वास मेहेंदळे आणि केशव केळकर या दोन व्यक्ती आलेल्या होत्या. त्यापैकी एका व्यक्तीनं स्मिता तळवलकरांना थेट सांगितलं, ज्योत्स्ना किरपेकरला अपघात झालाय, त्यामुळे दूरदर्शनसाठी मराठी बातम्या आता तुला वाचायच्या आहेत.

श्रोते हो, स्मिता तळवलकरांचा जन्म मुंबईतला. सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. साधारण 5वी ते 11वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात हुजूरबागेत झालं. स्मिता तळवलकर यांचे वडील दुबईमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीत चीफ एक्झिक्युटिव्ह होते. पण आत्तासारखं ग्लॅमर दुबईला त्यावेळी नव्हतं हं. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाची दुबईत सोय होत नव्हती. परिणामी स्मिता तळवलकरांचं बालपण हुजूरबागेतली शाळा आणि हॉस्टेलमध्येच गेलं. त्यामुळं लहानपणापासूनच निर्णय क्षमतेचा गुण त्यांच्या अंगी जोपासला जात होता. तसंच शाळेतल्या शिस्तप्रिय वातावरणामुळं वाचनाची सवयही लागत होती. लहानपणापासूनच स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि हमखास बक्षिसं मिळवणं यांच्या बाबतीत जणू ठरवून गेलेलं होतं. शालेय शिक्षणानंतर मग MA मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. रोहिया कॉलेजमध्ये असतानाच आकाशवाणीसाठी युववाणी हा कार्यक्रमही त्यावेळी त्या करत होत्या. आणि लहानपणापासून स्पर्धांमध्ये भाग घेण्याची सवय असल्यानं ज्ञानग्रहणाच्या कक्षाही त्यांच्यासाठी कॉलेजमध्ये रुंदावल्या होत्याच.

0: श्रोते हो, या एका प्रसंगामुळं स्मिता तळवलकरांचं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये पहिलं पाऊल पडलं. यानंतर सलग 17 वर्ष स्मिता तळवलकर यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदिकेचं काम केलं. दूरदर्शनवर वृत्तनिवेदिकेचं काम सुरू झालं आणि काही दिवसातच स्मिता तळवलकर या विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 17 वर्षांचं. त्यातही जवळपास 40 लोकांच्या कुटुंबात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेणं आणि प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीच्या भावभावनांचा अभ्यास त्यांच्याही नकळत त्यांच्याकडून केला जात होता. लग्नानंतरही काही वर्ष त्यांनी वृत्तनिवेदनाचं काम चालूच ठेवलं. त्या दरम्यानच त्यांना नाटक चित्रपटांसाठी ऑफर्स येत होत्या. पण लग्नानंतर मुलं 8-10 वर्षांची होईपर्यंत त्यांनी फक्त दूरदर्शनचं कामच चालू ठेवलं होतं. पुढे मुलं थोडीशी मोठी आणि कळती झाल्यानंतर स्मिता तळवलकरांनी आपला मोर्चा वळवला तो नाटकांकडे. कारण त्यांचं असं स्पष्ट मत होतं की नाटक हा या क्षेत्राचा बेस आहे. तुमचा हा पाया एकदा पक्का झाला की कोणताच मीडिया तुम्हाला आडवा येणार नाही आणि पुढचं सगळं सहज होत जाईल. श्रोते हो, स्मिता तळवलकर या सुरुवातीला नाटकांकडे वळल्या खऱ्या, पण पूर्वीपासून नाटकात काम करणाऱ्यांसोबत काम करताना त्यांनाही जरा जड गेलं. पण नंतर मात्र त्यांनी नाटकातल्या बऱ्याच भूमिका गाजवल्या. नाटकात प्रवेश केल्यानंतर चंद्रलेखासारख्या शिस्तप्रिय कंपनीबरोबर काम केल्यानं नाटकाची गरज नेमकी काय असते याची उत्तम जाण त्यांना प्राप्त होत गेली. त्यातूनच त्यांनी स्वतःचं असं पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणलं. श्रोते हो, मुळातच नाटक स्टेजवर पूर्णपणे पार पडेपर्यंत निर्मात्याला लेखकाला अनेक कसोट्या पार कराव्या लागत असतात. आणि त्यात जर ते नाटक व्यावसायिक असेल आणि त्यातही पुन्हा ते ऐतिहासिक असेल तर तिथे काय काय प्रकार घडू शकतात किंवा कुठल्या कुठल्या समस्या उद्भवू शकतात याविषयी खुद्द स्मिता तळवलकर यांनी सांगितलेला एक किस्सा आपण ऐकूया.
1: 83 सालचा मे महिना, पहिलं माझं व्यावसायिक नाटक छावा, तेही ऐतिहासिक. पहिलं नाटक व्यावसायिक आणि ऐतिहासिक हे कॉम्बिनेशन ना वैर्याला सुद्धा मिळू नये. माझ्या नशिबात नेमकं तेच आलं. बरं, त्या नाटकात गंमत अशी की प्रत्येकजण डबल रोल करायचा, एक संभाजी आणि दुसरा सोयराबाई सोडून. त्यामुळे त्यावेळेच्या वयाप्रमाणे येसुबाईचा रोल माझ्याकडे होता आणि दुसरा रोल देण्यात आला डबल रोल, तो होता धाराऊचा. धाराऊ म्हणजे संभाजीला दूध पाजणारी त्याची दूधाऊ, आणि ती राज्याभिषेकानंतर संभाजीला भेटायला येते असा एक सुंदर 10 मिनिटांचा इमोशनल सीन होता. तो 10 मिनिटांचा पीस झाला की 12व्या मिनिटाला बरोबर येसुबाईची एंट्री असायची. त्यामुळे आमच्या दिग्दर्शकांनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे आतमध्ये संपूर्ण पैठणी घट्ट नेसायची, आतमध्ये सगळे दागिने चढवायचे, फक्त हातातले दागिने बाकी ठेवायचे, आणि त्याच्यावरनं पूर्णपणाने धाराऊचा गेटअप द्यायचा. म्हणजे पांढरे केस, ते कमरेत वाकणं, ती धारवाडी साडी. असं मुंबई, पुणे, नाशिक छान प्रयोग चालले होते. कारण असं सुंदर स्टेज, त्याच्या बाजूची विंग, त्या विंगमध्ये सगळी खोली तयार केलेली. आणि पहिला दौरा निघाला लातूरला. आम्ही 15-16 तासाचा प्रवास करून लातूरला गेलो. लातूरला ज्या वेळेला लांबनच बघितलं तर स्टेज ह्याच्या निम्म आणि गाडी पाठीमागे स्टेजच्या लागली, इतक्या

0: तासांचा प्रवास झाल्यानंतर इतकं थकल्यासारखं झालं होतं म्हणून मी घाईघाईने पटकन उतरले आणि अख्खं स्टेज असं हललं. त्यामुळे आश्चर्य वाटलं म्हणून मी त्या एका कार्यकर्त्याला बोलवलं, त्याला विचारलं अहो असं स्टेज का हलतंय काय, तर म्हणाले विशेष काय नाही हो, पिंप टाकले त्याच्यावरनं पळ्या टाकले. असा पोटात गोळा आला कारण ते नाटक म्हणजे आमचे चार चार सेट्स होते. पहिल्या सेटमध्ये संभाजी तो समाधी फोडून बाहेर येतो, दुसऱ्या सेटमध्ये दरबार लागतो, आणि तिसरा पूर्ण सेट लागतो त्याच्यात संगमेश्वरचं देवालय लागतं, आणि चौथा सेट शेवटचा होता तो औरंगजेबाची कोठडी लागते. पहिला सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं आज एकच सेट लागणार, कारण जागाच नव्हती, कट टू कट सेट लागत होता. दरबाराच्या सेटवर समाधी, त्याच्याचवर संगमेश्वरचं देवालय, त्याच्यावरच औरंगजेबाची कोठडी. सगळ्यांना सांगून मी सांगितलं बापरे आपण नाही बाबा आज लंकेची पार्वती दिसलो तरी सुद्धा चालेल, दागिने नाही, पायात मोजड्या नाहीत, माझ्या क्षमतच नाही यायची स्टेजवर. आमच्यात खूप जुने एक बुजुर्ग होते, ते म्हणाले तुम्ही आत्ताची मुलं तुम्ही करा काय ते, आम्ही आपले छानपैकी तयार होणार. ते अकबराचा रोल करायचे, औरंगजेबाच्या मुलाचा. झालं नाटक सुरू झालं, नाटक सुरू कसलं एक हल्ला की सगळेच हलायचे असे स्टेजवर. त्या असं करता करता माझा पहिला धारावचा सीन झाला, मी पटकन धावत पाठीमागे आले कारण जागाच नव्हती विंगला, त्याच्यामुळे अशी उडी मारली पाठीमागे, खड्डाच ना तो, आणि बाजूला तिथेच स्टेजच्या पाठीमागे मेकअप रूम्स असतात, सगळ्यांना माहिती आहे ती. तिथे जागे गेले, भरभर भरभर भरभर सगळं चेंज केलं. असं करता करता करता नाटक पुढे चाललं होतं, जीव मुठीत धरून चालला होता प्रयोग. तिसऱ्या अंकाचा पहिला प्रवेश संगमेश्वरचं देवालय, मी हुश्य करत होते कारण तो माझा शेवटचा प्रवेश, तिथे मला अटक होते येसुबाईला, आणि मग पुढे काही माझं काम संपायचं, मग ते औरंगजेबाची कोठडी वगैरे सुरू होतं. झालं प्रयोग सुरू होता, मी आपल्या डायलॉगला डायलॉग चालले होते त्या दिवशी, कधी नव्हे त्या दीन दीन दीन आरोळ्या झाल्या, मागे बघितलं अकबराची एंट्री झाली, चला आता मला अटक होणार मी आतमध्ये, असं मी मनातल्या मनात म्हणून शेवटचा लुक देते संभाजीकडे की हा नवरा मला कधीच भेटणार नाही आयुष्यात. त्याच्याकडे बघते तर ते इतके हसत होते, तो संभाजीच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. बरं ते ऐतिहासिक नाटक ना, त्या सोशलसारखं काय झालं असं विचारता येत नाही, त्यामुळे मी सारखा खुणेनी काय काय, तर त्यांनी असं मागे बघ म्हणून सांगितलं. मी मागे बघितलं तर अकबर गुल, मला काही सुधरे ना. मी त्यांना विचारलं कुठे कुठे, तर ते म्हणाले खाली बघ, एक पाय पिंपात एक पाय वर, सुरवारीची नाडी तुटली होती, आणि इतिहासात कुठेही या घटनेची नोंद नाही अशी एक घटना घडली, म्हणजे येसुबाईने अकबराला वर खेचून घेतला आणि आपणच आपल्याला अटक करून घेत.
1: श्रोते हो, नाटकांसोबतच आता हळूहळू स्मिता तळवलकर यांनी मालिका करण्याचा विचारही सुरू केला. मुळात नाटक हे 2-3 किंवा फार तर 4 अंकात संपणारं माध्यम असताना आठवड्यातले 5 दिवस किमान 20 मिनिटांचा एक एपिसोड देणं हे त्यावेळी तसं अवघड काम होतं, कारण आत्ता एवढं प्रगत तंत्रज्ञान अर्थात त्यावेळी नव्हतंच. पण एक कथा मोठ्या पटावर सांगणं आणि तेही पुढच्या एपिसोडची उत्सुकता वाढवत ठेवून सांगणं हे तसं चॅलेंजिंग काम होतं. हे कामही स्मिता तळवलकरांनी हाती घेतलं आणि त्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली राऊ सारखी मालिका, किंवा नंतर त्यांनी तयार केलेली पेशवाई सारखी मालिका असेल, ETV वर प्रसारित झालेली महाराष्ट्रीय संतावर आधारित नंदादीप नावाची सिरियल असेल.

श्रोते हो, अशा ऐतिहासिक पौराणिक मालिकांसोबतच स्मिता तळवलकर यांनी काही आधुनिक स्त्रियांच्या वाट्याला येणारी परिस्थिती मांडणारी मालिकाही प्रेक्षकांसाठी तयार केली, जिचं नाव होतं अवंतिका।

एका उच्च शिक्षित मुलीच्या लग्नानंतर तिच्या वाट्याला आलेली फसवणूक आणि त्या फसवणुकीला शरण न जाता आपल्या आयुष्याची स्वतंत्रपणे वाट चोखाळणारी अवंतिका ही स्मिता तळवलकर यांनी साकारलेली सिरियल प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. श्रोते हो, या काही मालिकांसोबतच एक कहाणी, बंदिनी, असे पाहुणे येती, द्विधाता यासारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या सिरियल्सही स्मिता तळवलकरांनी केल्या होत्या. एकीकडे दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदनाचं काम, दुसरीकडे नाटकांचे दौरे, नंतर सिरियल, असं सगळं चालू असताना स्मिता तळवलकर यांनी काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्यामध्ये मग खट्याळ सासू, नाठाळ सून, तू सौभाग्यवती हो किंवा घराबाहेर अशा काही मोजक्या चित्रपटांची नावं आपल्याला घेता येतील. मात्र श्रोते हो, हे सगळं करताना एक गोष्ट प्रामुख्याने त्यांना जाणवत होती, ती म्हणजे जोपर्यंत मुख्य नायिका म्हणून आपल्याला काम मिळतंय तोपर्यंत आपण दुसऱ्यांची कथा सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण वयाच्या एका टप्प्यानंतर आपल्याला खाष्ट सासू किंवा प्रेमळ आई असेच रोल करावे लागणार आहेत. असे रोल करण्यात खरं तर कमीपणा काहीच नव्हता, पण या टिपिकल कथांपलीकडेही एक जग आहे जे जग स्क्रीनवर येणं गरजेचं आहे. आणि हाच विचार मनाशी पक्का ठरवून स्मिता तळवलकर यांनी स्वतःचा चित्रपट काढायचा निर्णय घेतला आणि यातून तयार झाली अस्मिता चित्र ही निर्मिती संस्था. श्रोते हो, स्मिता तळवलकरांच्या चित्रपट क्षेत्रातल्या पदार्पणातला हा पहिला चित्रपट होता कळत नकळत. सविता प्रभुणे, विक्रम गोखले, अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट होता.

त्याचं काय झालं? एक होती मुलगी, एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली, पोपऱ्यात जाऊन

श्रोतेहो, खरं तर कळत न कळत या चित्रपटासाठी प्रोड्युसर म्हणून एका व्यक्तीची नेमणूक पूर्वनियोजित होती, पण ऐनवेळी त्या व्यक्तीनं प्रोड्युसर म्हणून पैसा द्यायला नकार दिला आणि ही जबाबदारी एक निर्माती म्हणून स्मिता तळवलकरांवर येऊन पडली. पण घरच्यांचा खंबीर पाठिंबा त्यांना मिळाल्यानं अचानकपणे आलेली ही संकटाची वेळही स्मिता तळवलकर या सांभाळू शकल्या. आणि त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाचं यश म्हणजे त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि 9 राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. श्रोतेहो, खरं तर कळत न कळत या चित्रपटाच्या वेळी एक निर्माती होण्याचा निर्णय हा पूर्णपणे स्मिता तळवलकरांचा होता, पण ऐनवेळी प्रोड्युसर

ऑफिसर म्हणून पडलेली जबाबदारी निभावण्याबरोबरच इतरही महत्त्वाच्या बाबींना त्यांना तोंड द्यावं लागलं होतं. जसं की कळत नकळत चित्रपट तयार होण्याआधी ही कथा त्यांनी ज्या ज्या लोकांना सांगितली त्या सगळ्यांनी ही कथा चालेल का असं एक मोठं प्रश्नचिन्ह मांडलं होतं. हीच बाब पुन्हा स्मिता तळवलकर यांच्या वाट्याला आली ती चौकट राजा या चित्रपटाच्या बाबतीत. कारण पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळालेत, त्यामुळे अशी कोणतीही विचित्र कथा तू आता चित्रपटात मांडली तर हा चित्रपट मुळीच चालणार नाही, तू केलेला खर्चही वसूल होणार नाही, आणि उलट या पहिल्या चित्रपटामुळं तुझी जी प्रशंसा होतीये त्यालाही धक्का बसेल, असे अनेक अनेक सल्ले ऐकूनही स्मिता तळवलकर यांनी शेवटी आपल्या मनाची हाक ऐकली आणि तयार केला चौकट राजा हा चित्रपट.

0: वेगळा. श्रोते हो, चौकट राजा या चित्रपटाबाबत अनेक व्यक्तींनी दिलेले सल्ले हे अक्षरशः खोटे ठरले आणि स्मिता तळवलकर यांच्या या चित्रपटाला 1992 साली इंडियन पॅनोरमासाठी एंट्री मिळाली. याबरोबरच 12 राज्य पुरस्कारही जाहीर झाले. खरं तर पहिल्या दोन्ही चित्रपटांच्या बाबतीत स्मिता तळवलकर यांनी आपल्या आसपास किंवा आपल्या समाजात असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचे वेगवेगळे कंगोरे दाखवण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखर वाखाणण्याजोगा होता. कारण चौकटीबाहेरच्या विषयांना प्रेक्षकांपुढे उभं करणं, त्यांना पटवून देणं ही बाब तशी अवघड होती. पण हीच गोष्ट स्मिता तळवलकर यांनी लीलया हाताळली. हाच प्रकार पुढे त्यांच्या सवत माझी लाडकी सारख्या चित्रपटातूनही थोडीशी विनोदाची झालर देत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कळत न कळत किंवा सवत माझी लाडकी या चित्रपटांमध्ये स्मिता तळवलकर या स्वतः मुख्य कलाकार म्हणून काम करू शकत होत्या, पण आपलाच चित्रपट आहे म्हणून आपणच काम करावं या अट्टाहासापेक्षा चित्रपटाची गरज त्यांनी नेहमीच प्राथमिक मानली. याविषयीच ऐकूया नीना कुलकर्णी या अभिनेत्रीचं मत.
1: मला असं वाटतं सवत माझी लाडकी हा माझा फिल्म मधला माइलस्टोन आहे. अजूनही मला आणि त्याचं मी कम्प्लीट श्रेय स्मिता तळवळकरला देते. ह्याचं कारण असं की मला आठवतं मी कुठला तरी प्रयोग करत होते शिवाजी मंदिरला आणि ही आली घाईनी आणि असं दारुळा आहेस का हा एंट्री आहे ना म्हणलं नाही हे ठेवून जाते स्क्रिप्ट वाचून ठेव गेली. पण तेव्हा काही मोबाईल बिबाईल काही नव्हतं ते काही संवाद आपलं घरी जाऊनच व्हायचं. नंतर मी ते स्क्रिप्ट वाचलं आणि मग मी तिला फोन केला म्हणजे स्मिता हे काय दिलं मला अगं गधडे काम करायचेस तू हे सीमाचं म्हटलं का का म्हणजे म्हटलं स्मिता तू मला का तू का नाही करत आहेस अगं मी म्हटलं तू का नाही ती म्हणाली अगं वेडी एकतर मी दिग्दर्शन करते दुसरं म्हणजे अगं हा सीमाचा रोल तुझा आहे ती म्हणे माझं कास्टिंग करेक्ट असतं तू माझ्याशी आर्ग्युमेंट करू नको तू मोकाट्याने कामाला उभी राह तिच्या तेच तर मेन होतं ना कास्टिंग. मी म्हणायचे स्मिता तुझं कास्ट तुला कसं कळतं आणि त्यावेळेला ते सोडणं एवढं मोठा म्हणजे त्याचं आमिष सोडणं रोलचं आमिष सोडणं तिने म्हणजे की नाही अभिनेत्री आहे जवळ अगदी क्लोज सेकंड म्हणजे मी प्रोड्युसर पहिली आहे आणि मला दिसलं हा रोल तुझा आहे म्हणाली प्रश्न येतच आहे तू नाही म्हणायचं तर मी बघेन कोणाला पण मी नाही करणार. त्याच्यामुळे तो रोल मी तो हे बघ तो रोल मला सोपा होता कारण मीच कुठेतरी होती.

0: ते ना त्याच्यामध्ये जी मॉडर्न पण आहे, घरगुती पण आहे, पण ते स्मिताचं करते कारण त्याच्यात तिने ह्युमर टाकला गं. ती जी नॉटीनेस होता ना संबंध त्या फिल्मचा, तो कुठेतरी लोकांनाही इतकं बरं एकही गाणं नाही, काय धाडस होतं. 25 आठवडे अलका थिएटरला चालवला. मला आठवतं अलका थिएटरला 25 आठवडे त्या काळात सिनेमा चालवणं सोपी गोष्ट नव्हती, पण स्मिता म्हणजे काही करू शकते. त्यावेळी तू यश चोप्रा आहेस गं मराठी सिनेमांच.
1: श्रोते हो, अशा या सवत माझी लाडकी या चित्रपटानंही 5 राज्य पुरस्कार मिळवले. याशिवाय स्मिता तळबलकर यांच्या आनंदाचं झाड आणि 7 च्या आत घरात या चित्रपटांनीही विचारांचे, भावनांचे आणि स्वातंत्र्याचे वेगळे कंगोरे प्रेक्षकांपुढे सामर्थ्याने मांडले. आणि महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये 2003 तुफान गाजलेल्या बागबान या चित्रपटाची कथा 1998 स्मिता तळबलकर यांनी तू तिथे मी या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे मांडलेली होती.

त्यांच्या या कलाकृतीलाही 2 राष्ट्रीय पुरस्कार, 12 राज्य पुरस्कार आणि 5 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. श्रोते हो, तू तिथं मी या चित्रपटाची कथा ही आपल्या आयुष्याचा पूर्वार्ध मुलाबाळांसाठी जगणाऱ्या आणि आयुष्याची संध्याकाळ एकमेकांसोबत व्यतीत करण्याची माफक अपेक्षा असणाऱ्या जोडप्याची आहे. त्यामुळे या चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग हा 40-45 पुढचाच असणार होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन स्मिता तळवलकर यांनी एक फोन करा आणि घरपोच तिकीट मिळवा ही योजना त्यावेळी राबवली. चित्रपटाची उत्तम कथा आणि तिकिटांची घरपोच व्यवस्था या दुहेरी फायद्यामुळे तू तिथे मी हा चित्रपट जवळपास 6 महिने अखंडपणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत होता. श्रोते हो, या घरपोच तिकीट विक्रीमुळे त्यावेळी अनेक मुलांना रोजगारही मिळाला असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आज आपण मोबाईलवर किंवा ऑनलाईन पद्धतीनं सहज बुकिंग करू शकतो. पण 1998 फक्त टेलिफोनच्या बळावर ही सुविधा देणं किती अवघड होतं याचा विचार आपण थोडासा करायला हवा. श्रोते हो, स्मिता तळवलकर यांचा आत्तापर्यंतचा हा सगळा सफर पाहता अवघड वाटा किंवा रिस्क आणि त्यापुढे ठामपणे उभ्या असलेल्या स्मिता तळवलकर हे समीकरण अखेरीस यश खेचून आणतच हे सांगणारं होतं हे एव्हाना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच. एकूणच काय श्रोते हो, एक वृत्तनिवेदिका, एक लेखिका, नंतर दिग्दर्शन, मग निर्माती म्हणून स्मिता तळवलकरांनी अनेकविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेनं प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच, पण एक नवा विचारही प्रेक्षकांना दिला. कधी कॅमेऱ्यासमोर राहून कधी कॅमेऱ्या मागे त्यांचा हा प्रतिभा विलास चालूच राहिला आणि त्यांनी स्थापन केलेली लहान मुलांसाठीची ॲक्टिंग अकॅडमी ही आजही त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या उत्साहाला, त्यांच्या ऊर्जेला पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करत राहील यात कोणतीच शंका नाही. तेव्हा श्रोते हो, अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आमचा सलाम.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात सुहाना सफर. संकलन आणि निवेदन होतं डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

0: श्रोते आपण एकदा आता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम एक आठवण आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेल 02/41-242-34-71 आणि 242-36-72. हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. श्रोतेहो, रात्रीचे 9:30 आहेत. ऐकूया लोकनाट्य राजाचा भरला दरबार.
1: सादर करीत आहोत लोकनाट्य राजाचा भरला दरबार. सादर करते गणेश पाटील आणि सहकारी आरबी अट्टल महाविद्यालय गेवराई. दिग्दर्शन प्राध्यापक केशव हमने. ऐकूयात लोकनाट्य राजाचा भरला दरबार.
2: रसिक श्रोते हो, कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली मिरज कराड सादर केलेले 100 कलावंतांच्या ताफ्यात स्वतःच्या 4 खांबी तंबूत सादर करीत आहोत. रसिक प्रेक्षक हो, जगात जर्मनी भारतात परभणी बिडात वडवणीत गेवराईत रांनी सादर करीत आहोत तुफान विनोदी लोकनाट्य राजाचा भरलाय दरबार. अर्थात आंधळा दळतय कुत्र पीठ खात आहे.

0: करण्यापूर्वी लयच वक्त मंगळ असते बाय.
1: मावशी मी तुला म्हणते तुला यायला उशीर झालाच का?
0: आता कसं झालं म्हणजे अग पुरी तुम्हाला पुरी चुरीचं बरं येगळं असते. आता कसं आमचं लगीन झाले. आता लगीन झालेलं बायक जरा निराळच असतं का नाही? आता तुला काय सांगू, सकाळी उठल्यापासून लागल्या ना सारखं बक्का बक्का बक्का करायला. म्या म्हणाल नका नका नका तर चावट मेला म्हणतो कसा मुका मुका मुका.
1: इशबाई मावशी तुमचं या वयात बिचल तर का गास?
0: हे पुन्हा म्हण बरं असं.
1: इशबाई मावशी डबल डबल मरून घेते का मायाकून? जाऊन बाय मी नाही म्हणते.
0: अजून आमचं लय चालत आहे. आता सांगायचंय का तुला सविस्तर काय चालतंय?
1: सविस्तर बिरिस्तर काय सांगू नको. आधीच तर मथुरेच्या बाजाराला जायला उशीर झालाय. मला तू हे सांग बरं, तू काय नेसली काय घेतलं?
0: आता मी काय नेसली मला तू सांग. पुरी सुरीचा मान पाहिला असतो माय काय घेऊन बसली मात्र कोत्रे माझे. मला तू सांग की तू काय नेसली, सांग कोणता दागिना घातला?
1: अगं मावशे मी घातली बघ जुनी साडी आणि घातले तेच दागिने आणि घेतली बघ बासुंदी.
0: तू घेतलीस बासुंदी? अग तुला चल कुणी म्हणून समजी.
1: अग मावशे तुझ्या जिबीला काय हाड गीड आहे का नाही का बोलतीस?
0: अग असुंदी बरं, आता तू एवढा दागिना घेतलास एवढा नेसलीस बरं, तुला कर्तव्य नाही का कि मी काय घातले काय नेसले
1: विचारायचं? मावशे आता सांग बरं तू.
0: मी नेसले उभ्या दांड्याचं पातळ.
1: मावशे हे उभ्या दांड्याचं पातळ काय ग?
0: तुला नाही माहिती
1: की
0: माहिती तुला उभ्या दांड्याचं पातळ
1: माहिती?
0: आता उभ्या दांड्याचं पातळ म्हणजे कसं आहे, माहेरची गरिबी सासरची गरिबी, माहेरच लाल लुगड सासरच लाल लुगड आणि मधी जॉईंट घातलेला उभ्या दांडाचं पातळ
1: त्याला म्हणतात होय.
0: तुला नाही कळायचं का ते? बरं आता लय उशीर झालाय बघ,
1: जायचं
0: आपल्याला जावं लागन.
1: अगं उचलते मटके चल लवकर.
0: चल चल चल बाय मथुरेच्या बाजाराला जायचं.

अजून मावशीचं आवरलं नाही वाटत. अगोदरच या मथुरच्या बाजाराला जायला उशीर झालाय आणि मला बिला एकटीला भ्या वाटतंय बाई. पण मी म्हणते एखादी वयस्कर बाई आपल्या बरोबर असली तर लई चांगलं वाटेल. मी म्हणते आता मावशीलाच आवाज देते, मावशी आग.

0: चला चला चला चला देवा चला, काय निसर्गरम्य वातावरण आहे, काय कळे काय फुले ही बघा आली आपली वाट, तो पहा नदीचा काठ आणि दिसतोय का एखादा माठ, माठ म्हणजे माठ वाली
1: म्हणजे
0: एखादी दिल वाली
1: म्हणजे
0: एखादी मत वाली।
1: अरे पेंद्या काय बोलतोस, आपला उद्देश काय?
0: आपानी आडवान पाणी जिरवा
1: तसं नाही बाबा, आपल्याला गवळणींना अडवायचं
0: म्हणजे त्यांचा दिवसही नाही भंग करायचा
1: तसं नाही रे, आपल्याला त्यांना अडवायचं आणि त्यांच्याकडून आपली सेवा करून घ्यायची।
0: आता मग चांगल्या कामाला उशीर कशाला, चला
2: काय रे चिप्पाड तोंडे माय पुरी चोरी लचडवितो रे तू,
0: आणि तू आम्हाला ओळखलं नाही वाटत?
3: नाही यांना कुठतरी बघितलंय। अगं मावशी, बिडाच्या दवाखान्यात 18 जानेवारीला लहान लहान पोरांना पोलिओचे डोस पाजी बांधताना यो।
0: अरे अरे मी काय म्हणतो, तुमचा परिचय द्या।
2: आमचा काय परिचय द्यायचा, आम्ही तर किती पॉप्युलर आहेत ऐका ना ऐक, आमचा काय परिचय द्यायचा तुला?
0: आता तुमचा परिचय तर आम्हाला माहित झाला, आता आमचा परिचय आहे का? हे आमचे देव किसनदेव, बासरी वाले मुरली वाले।
3: मावशे या किशन देवाची बासरी कुठे दिसत नाही?
2: अग कशी दिसणार, थंडीचे दिवस आहेत, आकडली असन।
0: म्हणजे माझ्या समोर माझ्या देवाचा अभिमान? अरे याला काय म्हणायचं, माझा जागा होईल बघा शक्तिमान।
3: अरे शक्तिमान एक दिली तर पडशील उताना।
0: आमच्या देवानी जर का बासरी वाजवायला सुरुवात केली ना, तर तुम्ही सगळ्या गौरणी मंत्र मुग्ध होता।
3: अरे तुझ्या देवाच्या बासरीने आम्हाला काय होणार नाही,
0: म्हणजे आमच्या देवाच्या बासरीने तुम्हाला काहीच होणार नाही,
3: नाही नाही,
0: म्हणजे आमच्या देवाच्या बासरीने तुम्हाला काहीच

0: हे पागवलं निन माझा परिचय करून देतो. हात जोडा,
1: डोळे
0: लावा, करू का सुरुवात?
2: करा करा.
3: कसं रे
4: परिचयाला? परिचयाला
0: मुगी

0: वळखिल रे देवा वळखिल देवा, काय होते रे तुझं लहानपणी? रुपड रे रुपड, कस दुड दुड धावायचं, मागणं घालायचं, हात लुणे चरायला राज, तू ओळखिल का देवाला?
1: ओळखिल बाईला,
0: तू ओळखिल नाही मायच्यान ओळखिल
1: नाही म्हणलं की?
0: आता मला तू सांग, गव्हाचा झाला रवा गहू ओळखू येतो का? कारवडीच्या झाल्या गाया कारवड ओळखू येते का? आता पुरीच्या झाल्या बाया पुरगी ओळखू येते का?
1: नाही ना,
0: तशी लहानपणी होती मुरली, आता झालाय पावा, ओळखलं रे देवा ओळखलं रे,
1: ओळखिल
2: शरण आलेल्यांना मरण नसतं, ठीक आहे तुम्ही माझी सेवा करा आणि तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा.

0: वा वा वा वा वा, आपण साऱ्या गाई का
1: काय रे बायला
2: काय रे प्यांदे झालं का तुझं समाधान? तो या देवाचं विका दाखव माया हिसका।
0: अगं तू काय मला हिसका दाखवती? तू आम्हा पाहिलाच नाही अजून। हा बाळा, हे पाहा पेंद्या, त्यांना म्हणा तुम्ही आता जाऊ शकता। हा।

0: देवाने किसन देवाने तुम्हाला जायची परवानगी दिली, तुम्ही जाता का येऊ सोडवायला?
1: नाही नाही आम्ही जातो का गर
2: आधी तुम्ही खाल्लाय जायचे बाजारात, चल गावचे
1: चल।
0: गण झाला गवळण झाली, आता बारी आहे बतावणीची। राम राम राम राम रसिक श्रोते हो, मी बारीकराव धडपडे, इच्छेकडे आय्याकडे, नाही जमलं कुणीकडे तर सरळ या माझ्याकडे। सोयरिकीच्या कामाला जायचंय, अजून मित्राचा पत्ता नाही, काही म्हणाराव आपल्या देशातले लोक कधी नाही सुधरायचे। खायला म्हणलं की आधी, कामाला म्हणलं की कधी मधी, आणि झोपायला म्हणलं की मधी मधी मधी मधी।
3: राम राम राम राम राम राम राम। अरे का रे मित्रा, आपल्याला सोरिकेच्या कामाला जायचंय,
0: तो उशीर केला।
3: अरे मित्रा तुला माहितीये, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, याच्या पुढे कोणाचं काही चालतं का?
0: खरी गोष्ट आहे।
3: नाही मग माझ्या बायकून धरला हट्ट,
0: काय
3: धरला हट्ट, म्हणजे धनी तुम्ही कसं करू मला एक ससा आणा,
0: किती दिवसा ढवल्या ससा आणा, आणू द्या आणू द्या।
3: बायकून धरला हट्ट काही कमी पडत नाही, मग निटात गेलो मी वनात,
0: बर
3: गेलो वनात, पुढे ससा मी माग, पुढे ससा मी माग, कसा बसा धरला ससा,
0: बर
3: आमला नीट बायको पुढे करा कराच कापला,
0: म्हणजे ताजा ससा करा कराच कापला,
3: बर टाकलेला बघलं शिजायला, आम्ही दोघं नवरा बायको बसलो जेवायला,
0: बर
3: वर परत वर उचलून बघत होतोच, ससाने मारली उडी,
0: म्हणजे तो करा करा कापलेला ससा शिजू घातला, तो शिजलेला ससाने बघुण्यातून उडी मारली
3: मारली। ससा पुढं मी माग, ससा पुढं मी माग, घुसलेला तो घरात ससा,
0: अस पुढ
3: मग घुसला वहिनी बसल्या होत्या दारात, वहिनी वहिनी मा ससा तुमच्या आतल्या तळघरात घुसला,
0: म्हणजे तुझा ससा माझ्या वहिनीच्या आतल्या तळघरात घुसला।
3: वहिनी म्हणल्या भावजी ससा बिसा जाऊ द्या बाजूला, तुम्ही आधी येऊन सोफ्यावर बसा।
0: और
3: मग वहिनीने केलेला आग्रह
0: कशाचा?
3: मग वहिनी म्हणल्या चहा पाणी करा लागल्या,
0: आणि ती चहा पाणी करती दुसऱ्याला, हा
3: तर मग वहिनी लागल्या चहा पाणी करायला, आणि लागलं त्याने पेटला ना गॅस,
0: बर
3: मग गॅस पेटला चहा पाणी सुरुवात झाली, लागल्या गुणगुण करायला,
0: गुणगुणायचा नादच तिला,
3: काय आवाज आहे
0: काय आवाजाची तारीफ करायला लागला। अरे माई बायको जर का गायला लागली ना तर दारात बसावं लागतं की मी जीवन ते सांगायला।
3: बरे जाऊ दे मित्रा, आता तू सांगितलं तर 8 वाजता येईल, आता वाजले किती?
0: 12
3: मग मित्रा तू मला विचार, तू तुला यायला उशीर का झाला?
0: आता त्याचं काय सांगावं राव दोस्ता,
3: काय रे मित्रा,
0: मी असा विचार करणारा माणूस सतत डोक्यात विचार करीत असतो,
3: बरोबर आहे,
0: येटी केटी मध्ये फष्टकीला आलेलो आहे,
3: त्याच्यानेच पांढरे केस झाले तू,
0: मग जवाच विचार करता करता करता डोकं खाजीत होतो, डोकं खाजवायला काही जमाना
3: नाही
0: म्हणून कापलं मुंडकन धरलं हातात,
3: मग डोकं कापलं आणि हातात घेतलं
0: आणि पाहतोय त्याच्याकडे,
3: म्हणजे त्याच्याकडे तू पाहतोय
0: आणि विचार करतोय,
3: जे
0: विचार करीत विचार करीत विचार करीत चाललो वरून आली घार,
3: बापरे
0: घारीनं उचललं मुंडक,
3: तरी तू तिच्याकडे पाहतोस,
0: हो
3: वा शाबास,
0: जे घार गेली आकाशात की घेतला दगड,
3: म्हणजे तो डोकं घेऊन ती आकाशात गेली,
0: वा आणि जवा दगड घेतलाय बिरी बिरी बिरी बिरी बिरी तन, जे त्या घारीला लागलाय की घार तिकडं आणि मुंडक खाली,
3: अरे बापरे घार गेली वरून
0: आणि
3: मुंडक पडलं खाली, त्याच्याकडे बघतोस
0: आणि जेच मुंडक उचललं डोक्यावर ठेवलं आणि तवा कुठे इथं यायला जमलं,
3: शाबास बच्चा। अरे मित्रा ते जाऊ दे आपल्या सोरिक्याच्या कामाला जायचंय, चांगल्या कामाला उशीर कशाला,
0: नको
3: चला
0: निघायचं
3: चला।

मग होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, पुढाऱ्याचा मुलगा मुलगा पुढारी होतो, मग राजाच्या मुलाने राजा का होऊ नये? गत वर्षीच वडिलाचं निधन झालं आणि गादीवर बसलो, अजून राजवाड्यात कुणीच आलेलं नाही. मुजरामा.

0: झाली आणि आपल्या दरबारात दोन प्रधान कसे?
1: महाराज मी मुख्य प्रधान।
0: बर
2: महाराज मी काळजी हो प्रधान।
0: ठीक आहे, आपल्या राज्यात कोणत्या समस्या आहेत?
1: अहो महाराज पुष्कळ समस्या आहेत आणि त्यातली एक म्हणजे इलू इलूची।
0: हे इलू इलूची काय प्रकरण आहे जरा स्पष्टीकरण द्या।
1: महाराज तुम्ही या प्रधानांना प्रियसी व्हायला सांगा।
0: प्रधान जी ताबडतोब प्रियसी व्हा।
2: ठीक आहे महाराज।
3: काय प्रिय
2: ओ?
3: तुला कसं सांगू
2: अ?
3: तुझ्याशी कसं बोलू? काय हा गजरा काय हा सुगंध? या सुगंधाचं रहस्य सांगशील प्रिये?
2: राजा मी चार दिवस झाला आंघोळच केली नाही।
1: बघा महाराज आंघोळ केलं नाही म्हणजे पाणी प्रश्न। पाणी प्रश्न
0: आपल्या राज्यात पाण्याचा प्रश्न आहे।
1: पाण्याचा
0: प्रश्न ताबडतोब सुटला पाहिजे। प्रधानजी आपल्या राज्यात पुन्हा काही समस्या?
1: सारं काही व्यवस्थित आहे महाराज। स्वातंत्र्य समता बंधुता समता सगळं व्यवस्थित आहे
2: महाराज। स्वातंत्र्य बंधुत्व समता याच्या माग कोणीच रे महाराज।
0: मग
1: सारे ममताच्या माग आहेत। बघा
0: ममता कोण?
1: आता तुम्हाला नाही कळायचं महाराज।
0: पुन्हा काही समस्या? मला असं कळालं गुप्तहेराकडून आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रश्न आहे, कुटुंब निर्णयाचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, अनेक अनेक अनेक प्रश्न आहेत। तुम्ही दोघ जण ताबडतोब जा आणि जिथून काही एखादी चांगलं लोकनाट्य असेल ते घेऊन या। लगेच जा।
1: आणि या लोकनाट्य आणून काय करायचं महाराज?
0: ते लोकनाट्य ऐकून आपली प्रजा जरा सुधारेल, जनजागृती होईल।
1: बर बर बर
2: ठीक महाराज।
1: मित्रा आपल्या दोघाला महाराजांनी लोकनाट्य आणायचं सांगितलंय पण यातला आपल्या दोघांना काहीच माहित नाही।
2: अरे मित्रा आपल्याला याच्यापेक्षा आपल्यापेक्षा दुसरा एक मित्र आहे चांगला।
0: कोण?
2: बाबूराव। त्याला चांगलं याच्यातलं माहिती आहे। आपण त्याला बोलून घेऊ।
1: द्यायचा आवाज त्याला।
2: हा दे।
1: अरे बाबूराव
2: राम राम राम राम बाबूराव
1: राम राम
2: राम राम।
0: काय झालं सकाळी सकाळी बॉम्ब लायला?
2: अरे मित्रा आम्हाला दोघांना लोकनाट्य आणायला सांगितलं राजे साहेबांनी। जवळजवळ तुला चांगला अनुभव आहे
0: 50 वर्षाचा।
2: अरे मित्रा मग आपण लोकनाट्य आणायला जायला पाहिजे।
0: ठीक आहे लगेच निघा।
2: चला चला। ओ ओ ओ ओ ही बघा जेजुरी
1: ती
2: बघा पाटी स्टेशन भाई घासारकर।
0: स्टेशन भाई घासारकर अर देना
2: काय रे मित्रा?
1: बाबा महाराज सातारकर। अरे मूर्खांनो तुम्हाला कुठं न्याव का नाही? अरे ते स्टेशन भाई दासानकर भी नाही, बाबा महाराज सातारकर भी नाही, अरे ते आहे मालनभाई जेजुरीकर।
2: बाबा बघ रात्रीच्या शाळेचा परिणाम।
0: आपण सुद्धा रात्रीच्या शाळा जायला पाहिजे।
1: अरे माझी तरी कुठं होती रात्रीची शाळा? जेव्हा तुमच्या दोघांच्या बायका रात्रीच्या शाळेला जात होत्या तेव्हा मलाही दम निघत
0: कशाला सांगतो राहतो रातच्या शाळेला। अरे एकदा तो बायको बरोबर माझी बायको बी गेली। मास्तर पुढे शिकत होते बाबूराव झाडावर चढे।
1: बर
0: तेवढ्यात आता माझी बायको काय म्हणजे त्या बायकोला
1: काय?
0: हो हे बाबूराव म्हणजे तुमचेच का? म्हणले हो आमचा धनी जिदा चढायचा तिदा नाही चढत आणि भालत्या जागेवर।
2: अरे मित्र हो आता जाऊ द्या, आता बैला आपण आवाज देऊन पाहूया। ओ बाई
1: आधी मा नंबर आहे
2: का रुपडे? या बैला घडविला असेल कोणी?
1: ब्रह्मदेवानी।
2: या रसिक श्रोत्यांना घडविला असेल कोणी?
1: ब्रह्मदेवानी।
2: तुमच्या दोघांना घडविला असेल कोणी?
1: ब्रह्मदेवानी।
2: आणि या पट्ट्याला घडविला असेल कोणी?
1: वा वा वा वा वा वा बाई तुम्हाला पाहून आम्हाला आनंद झाला।
4: पाहुन माझं म्हणणं असं आहे
1: कसं
4: लांबून आलात दुरून आलात तर तुम्ही असं करा।
0: कसं बाई म्हणजे उभे नाही का बसून?
4: अरे मुड द्या तुला लाज घेत आहे का नाही?
0: अहो बाई मी चर्चा म्हणतो म्हणजे चर्चा उभ्याने करायची की चर्चा बसून करायची? व्याकरणातून बोलो उभ्याने
4: पाहुण्या हे उभ्याने यावे म्हणजे काय?
0: म्हणजे तुम्हाला उभ्याने यावे माहित नाही?
4: नाही की
0: हे आणलं माहिती
2: बाई मला माहिती याच्यातलं आमच्या मित्रात तसा व्याकरणचा अभ्यास चांगला आहे बाई। उभ्या आणि अण्वे म्हणजे बाई तुम्हाला माहित नाही?
4: नाही मानते की
2: बाई उभ्या आणि अण्वे म्हणजे उभ्या उभ्याने।
4: अरे मुड द्या कुणी आणलंय
1: मूर्ख नालायक गाढव काय बाई सांगा? अरे बाई माणसाची कस

0: नाही. अहो बाई, ह्या दोघांमुळं गावातला हरिनाम सप्ता बंद पडला. ह्या दोघांमुळं गावातली पंढरीची वारी बंद पडली.
1: आता
0: आता यांच्यामुळं सप्ता बंद पडला.
1: पर का हो पाहुणे, मी म्हणते याच्यामुळं वारी बंद पडली, सप्ता बंद पडला, आणि तू काय भजन करीतो का?
2: झालं ते बा, झालं आता बरं झालं. आता एक काम करा बाई, आम्ही आलो तुमचा कार्यक्रम ठरवायला. हे काय मकर लोक आहेत, यांचं काय नादिन लागू नका. एक काम करा बाई, आधी तुम्ही आम्हाला तुमच्या कार्यक्रमाचा रेट सांगा.
0: रेट सांगणे आधी जाऊ द्याकडे.
1: काय
0: आधी तुमच्या कार्यक्रमाची लावणी होऊ दे.
2: असं करा.
1: बर

0: गोड आहे
1: बाई, आई सारखे आहे.
2: मला तुम्ही आई म्हणालात, फार बरं वाटलं माझ्या जीवाला. पर मी कोणाची आई आहे?
1: आता माझ्या पोराचे की.
0: जाऊ द्या बाई, याचं काही मनावर घेऊ नका. आम्हाला तुमचा कार्यक्रम न्यायचा आहे. आम्हाला एक सांगा, तुमच्या कार्यक्रमाचा रेट काय?
2: 20,000.
0: बाई, लय होते तो 20,000?
2: लय नाही, लय कमी येते.
0: अहो काय सांगू, 20 रुपयात आमच्याकडे बाई शेतात येते.
2: अहो काय तुम्हाला लाज बीज आहे का? नाही,
0: कृपायला म्हणतो बाई मी, कृपायला. तर बाई ठीक आहे, 20,000 रुपये म्हणता तर आम्ही देऊ. आम्ही तुमचा कार्यक्रम पाहिला, आम्हाला आवडला. बर, तुम्ही कधी निघता आता आमच्या गावी?
2: आमावशाला.
0: ठीक आहे मग, पौर्णिमा पोहत वाट पाहतो आम्ही.
2: बरं या. राम राम पावन.
3: राम राम राम.
4: याव का बाई?
2: जा की.
4: याव बाई.
2: जा की, मुड द्या.

0: राजाचा भरला दरबार हे लोकनाट्य आत्ताच आपण ऐकलं. यातील सहभागी कलावंत होते राणी जोशी, रेखा जोशी, प्रीती नाईकवाडे, प्रशांत रुईकर, विलास सोनवणे, राजेश इंदलकर. वाद्यवृंद रचना ज्ञानेश्वर मोटे, सुधाकर झेंडे. सादरकर्ते गणेश पाटील. दिग्दर्शन प्राध्यापक केशव हमने.
1: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz वरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता ऐकूयात रजनीगंधा.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz वर. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz वर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात श्री 420 या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे मन्ना डे यांनी. संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार आहेत शैलेंद्र.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये शैलेंद्र यांचं गीत। सलील चौधरी यांचं संगीत आहे आणि चित्रपट मधुमती।

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. रवी यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता एक फूल दो माली. श्रोते हो,

बरदो

मन्ना डे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं बूट पॉलिश या चित्रपटामधलं. श्रोतो कार्यक्रमात आता घेऊयात नया दौर या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गायला आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी आणि संगीतकार आहेत ओ पी नय्या.

पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं आणि चित्रपट होता नया दौर. श्रोतो, रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात जब जब फूल खिले या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि गीतकार आनंद बक्षी.

हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं 20 साल बाद या चित्रपटामधलं. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार हेमंत कुमार. आपण ऐकत आहात रजनीगंधा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. श्रोतो कार्यक्रमात आता ऐकूयात जानवर या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे मोहम्मद रफी यांनी. गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत होतं शकील बदायूनी यांचं. संगीतकार होते हेमंत कुमार आणि चित्रपट बिन बादल बरसात. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात जंगली या चित्रपटामधलं गीत. हसर जयपूर यांचे शब्द, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटामधलं. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात नीरज यांचं गीत. शर्मिली या चित्रपटासाठी संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत गायले किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं नीरज यांचं. शर्मिली या चित्रपटासाठी संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. श्रोत्यो, आता ऐकूयात आजच्या रजनीगंधा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत राजकुमार या चित्रपटातलं. हसरत जयपुरी यांचं शब्द, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

0: चले आए।
1: मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात हे गीत आहे हसरत जयपूर यांचं, शंकर जयकिशन यांचं संगीत राजकुमार या चित्रपटासाठी। श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम आम्ही

0: समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजता आहेत. यानंतर 11 वाजता हिंदी बातमी आणि 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला हिंदी बातम्या.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं अपर्णा सिंह. गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सीमाओं को सुरक्षित करना और अवैध प्रवासन पर अंकुश लगाना राष्ट्र की जनसंख्या